सुप्रभात श्रोतेहो, एफएम बँड 101 मेगाहर्ट्झवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 5 श्रावण शके 1948, 27 जुलै 2026. पहाटेचे 5:55 आणि 35 सेकंद झालेत. आमचे आजचे कार्यक्रम आता सुरू करीत आहोत. विविध भारतीच्या या प्रातःकालीन प्रसारण सभेत मी शैलेश परांजपे आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली भूपाल तोडी रागातली धून आपण ऐकलीत. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 6 वाजत आहेत. काही क्षणातच हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही त्या सहक्षेपित करू. त्यानंतर 6:05 आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करू वंदनवार. आता सुरुवातीला 6 वाजता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

0: वंदनवार। यह कार्यक्रम आप सुन रहे थे विविध भारती राष्ट्रीय सेवा से। हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। 6:30 आणि 10 सेकंद झालेत।
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसंट अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन।
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर।
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
3: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
4: रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, गम्मत गाणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
5: आणि स्वामिनीचा मान्सून इश्य सेल सुरू झाला, 10-15% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठे करोड, डिझेल अँड बिल्डिंग, पुणे।
6: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
1: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल, लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची।
6: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर, मर्मबंधातली ठेव ही। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज।
2: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती। प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे।
6: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सहंज धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज।
7: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक
8: आंबेकर लॉन्स, वडकी नाला, पुणे। मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची।
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर।
7: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
9: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका। प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
3: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
10: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली। इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप, अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री।
0: आमच्या एका कार्यक्रमाविषयी।
11: हिंदी चित्रपटात अनेक नायकांनी, हिरोंनी दुहेरी भूमिका साकारल्या, काहींनी तर अगदी तिहेरी, तर संजीव कुमार यांनी रेकॉर्ड ब्रेक करत एकाच चित्रपटात 9 भूमिका साकारत जणू नवरसांचं दर्शन आपल्या अभिनयातून घडवलं। दुहेरी भूमिकेतील आपला आवडता नायक याविषयी बोलूया हॅलो आपकी पसंद यामध्ये सोमवारी 11 ते 12 दरम्यान। दिलीप कुमार, देवानंद, अमिताभ बच्चन, संजीव कुमार, राजेश खन्ना, विनोद खन्ना, धर्मेंद्र, कमल हसन, मिथुन चक्रवर्ती, ऋषी कपूर, तसंच शाहरुख, सलमान, ऋतिक रोशन, गोविंदा, शाहिद कपूर, वरुण धवन या अभिनेत्यांनी नया दिन नई रात, राम और शाम, डॉन, अदालत, महान, सत्ते पे सत्ता, आखरी रास्ता, सच्चा झूठा, हम दोनों, हम शकल, अप्पू राजा, लहू के दो रंग, आमने सामने, बधाई हो बधाई यांसारख्या चित्रपटात नायकांनी दुहेरी भूमिका साकारल्या होत्या। याशिवाय आपल्याला आवडलेल्या आणि आठवत असलेल्या नायकाच्या दुहेरी भूमिकेविषयी बोलूया आपकी पसंद मध्ये सोमवारी 11 ते 12 या वेळेत। प्रसारण बुधवारी 12:15 ते 1 दरम्यान। आपकी पसंद, संवादक कैलास शिंदे।
12: कौन जाने तू मैं।
0: अवश्य फोन करा आज सकाळी 11 ते 12 या वेळेमध्ये। हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। 6:35 झाली आहेत। आता आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत श्री रामचरित मानस गान।
12: श्री रामचरित मानस का भाग 262। आज आप सुनेंगे अरण्यकांड।

0: आपण ऐकत होतात कार्यक्रम श्री रामचरित मानस गान. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 6:45 आणि 20 सेकंद झालेत. ऐकूया आमचा या पुढील कार्यक्रम.
1: श्रोते हो, क्रिसंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घुडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर,
1: आणि सहप्रायोजक आहेत जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात, योग हा कर्मसु कौशलम, कामातील कुशलता चिकाटी म्हणजे योग.
3: आर्थिक जीवनात ही कुशलता येते शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून,
1: योग्य गुंतवणुकीतून आर्थिक

0: समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मनशांती मिळवा.
1: क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर्थिक समृद्धीचा मार्ग विश्वासाच्या साथीनं.
0: संपर्क 97-64-12-55-33,
1: 9764125533.
2: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
3: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
4: जितेंद्र घोडके सराफ.
5: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.
4: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.

क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायातील 4था श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे विनया मेहेंदळे यांनी. श्लोक गायन केलं आहे ममता जोशी यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद्गीतेतल्या पाचव्या अध्यायातला हा चौथा श्लोक, याचा अर्थ असा, अज्ञ किंवा मूर्ख लोक सांख्य आणि कर्मयोग हे वेगवेगळे फळ देणारे आहेत असं म्हणतात, पण ज्ञाते किंवा पंडित तसं म्हणत नाहीत, कारण दोन्हीपैकी कोणत्याही एका मार्गाचं यथायोग्य आचरण घडलं तर मोक्षफल प्राप्त होतच, दोहोंचंही फळ मिळतंच. या श्लोकाचा आचार्य विनोबा भावे यांनी केलेला भावानुवाद असाय, म्हणती सांख्य योगाते भिन्न मूढ न जाणते, बाणो एकही ती निष्ठा दोहींचे फळ देत असे. ज्ञानी पंडित जाणतात की सांख्य आणि योग हे एकाच दिशेने जाणारे मार्ग आहेत, त्यामुळे हे दोन मार्ग परस्पर विरोधी मानणाऱ्यांना बालबुद्धी म्हटलेलं आहे. या मंडळींना वाटतं संन्यास आणि कर्मयोग या भिन्न भिन्न वाटा आहेत, त्या वेगवेगळ्या दिशेने वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पोहोचतात. ज्ञानीपुरुष याचा गूढ अर्थ जाणतो, त्याला माहित आहे की कोणत्याही मार्गाने गेलं तरी साध्य एकच आहे, त्यासाठी वृत्ती आकांक्षा रहित हवी. कोणताही एखादा मार्ग आचरला तरी फळ मिळतंच, म्हणजे मोक्षपद प्राप्त होतंच, फक्त वृत्ती ही आकांक्षा रहित असली पाहिजे, नाहीतर फलप्राप्ती होणार नाही. माऊली ज्ञानेश्वर म्हणतात, एरवी तरी पार्था जे मूर्ख होती सर्वथा, ते सांख्य कर्म संस्था जाणती केवी, सहजे जे ज्ञान म्हणोनी म्हणती हे भिन्न, एरवी दीपाप्रती कई अनान प्रकाशू आहाती, पै सम्यक एके अनुभवे, जीही देखिले तत्व आघवे, ते दोन्ही तेही ऐक्य भावे मानिती गा. एरवी तरी अर्जुना जे पूर्णपणे अज्ञानी आहेत ते सांख्य योग आणि कर्मयोग यांचं स्वरूप कसं जाणू शकतील, ते स्वभावतःच मूर्ख असल्याने दोन मार्गांना भिन्न समजतात. माऊली इथे दिव्याचं उदाहरण देतात, दोन दिव्यांचा प्रकाश वेगवेगळा थोडाच असतो, एकाच चांगलं आचरण करून ज्यांनी संपूर्ण रीतीने तत्वाचा अनुभव घेतलेला आहे ते दोन्ही मार्ग एकच आहेत असं समजतात. कर्मसन्यास आणि निष्काम कर्मयोग या दोन मार्गांपैकी निष्काम कर्मयोग हा कर्मसन्यासापेक्षा श्रेयस्कर आहे असं भगवंतांनी स्पष्ट सांगितलं. असं असलं तरी भगवंतांनी संन्यास मार्गाची किंमत कमी लेखली असं वाटू नये म्हणून ज्ञानदेवांनी याचं कारणही दिलेलं आहे. भगवत भक्त सोनोपंत दांडेकर म्हणतात, या जगात कर्मयोगाचे अधिकारी पुष्कळ आहेत, कर्मयोग जाणते आणि नेणते या सर्वांना आचरण्यासाठी सुलभ आणि मोक्ष फलदायी आहे. ज्ञान मार्गाने जाणाऱ्यांचं प्रमाण खूप कमी आहे, तरी दोन्ही मार्ग सारखेच महत्वाचे आहेत. संन्यास या शब्दापैकी सम या उपसर्गाचा अर्थ आहे सम्यक प्रकार, आणि न्यास म्हणजे त्याग, असा संपूर्ण त्याग करणारा संन्यासी. संन्यासी म्हटल्यावर आपल्या डोळ्यापुढे भगवी वस्त्र परिधान केलेला ब्रह्मचारी येतो, पण सर्व प्रकारे त्याग करण्याचं बाह्यरूप असंच असेल असं नाही. अशा वृत्तीच्या माणसाला भगवद्गीतेने नित्य संन्यासी असं म्हटलेलं आहे. इथेही संपूर्ण त्यागच आहे, फक्त हा नित्य संन्यासी भगवं वस्त्र परिधान करत नाही किंवा घरदार सोडून जात नाही, तो समाजातच असतो, समाजातच वावरतो, ते कसलीही अभिलाषा न ठेवता. नित्य संन्यासी हा कर्मयोगीच असतो, त्याला कसल्याही आकांक्षा नसतात, सत्ता पैसा मान मरातब याची त्याला पर्वाच नसते, त्यामुळे कसलाही खेद नाही खंत नाही, त्याच्या अंतरंगी ईश्वराचं अस्तित्व तो अनुभवत असल्यामुळे बाह्य जगाची पर्वा नाही. मोक्षप्राप्तीच्या मार्गात निर्द्वंद्व आत्मवान निस्त्रैगुण्य या पायऱ्या सांगितल्या जातात, त्या नित्य संन्यासानं केव्हाच ओलांडलेल्या असतात, त्याच्या मनात हे की ते अशा स्वरूपाचं द्वंद्व नसल्यामुळे सुखदुःख रागद्वेष प्रियाप्रिय शत्रुमित्र मान अपमान या सर्व गोष्टींपासून तो दूरच असतो, त्याचा कसलाही परिणाम त्याच्यावर होत नाही, तो कुणाचा द्वेष करत नाही, कसलीही अभिलाषा बाळगत नाही, द्वंद्वातीत झाल्यामुळे कर्मबंधातून तो सहज सुटून जातो असं या कर्मयोगी नित्य संन्यासाविषयी भगवद्गीतेनं म्हटलेलं आहे. सांख्य मार्गी संसारातून निवृत्त होऊन केवळ मोक्षाच्या मार्गाला लागल्यामुळे मोक्षप्राप्ती हे फल मिळतं, पण कर्मयोगी हा लोकसंग्रहार्थ कर्माचरण करतो म्हणून त्याच्या हातून ऐहिक कार्यही घडतं आणि देहत्यागानंतर मोक्षप्राप्तीही होते, थोडक्यात त्याला प्रपंच आणि परमार्थही साधता येतो. खरं तर डोळे उघडून बघितलं तर आपल्यालाही असे नित्य संन्यासी आपल्या आसपास भेटतील,
निरपेक्षपणे सर्वस्व झोकून देऊन सदैव कार्यरत राहणाऱ्या अशा कितीतरी नित्य संन्यासींच्यामुळे अनेक मोठमोठी कामं, अनेक संस्था उभ्या राहिल्या. अनेक समाजसेवक, स्वातंत्र्यसैनिक, समाज सुधारक यांची चरित्र पाहिली की आपल्याला नित्य संन्यासाचे गुण दिसतील. कर्मकांड, बाह्यरूप याला भगवद्गीतेने कधीच महत्व दिलेलं नाही. अंधविश्वासाला देखील गीतेनं थारा दिलेला नाही. गीता माणसाला बुद्धिनिष्ठ, सुजाण, कर्तव्यनिष्ठ, समंजस भक्त बनवते. मुळात आसक्ती सोडून कर्म करणाऱ्यांना ईश्वर प्राप्ती होते असं सांगून भगवद्गीतेने सर्वसामान्य माणसाला हा मार्ग दाखवलेला आहे. संन्यासी सर्वश्रेष्ठ, आपण सामान्य माणसं असा विचार करणाऱ्यांना तुम्हीही संन्यासी बनू शकता हे भगवंत सांगतात. जीवनातल्या अनेक भल्याबुऱ्या प्रसंगांना तोंड देत असताना क्षुल्लक स्वार्थासाठी गैरमार्गांचा वापर करू नये. प्रत्येक गोष्ट केवळ आपल्या फायद्यासाठीच करू नये, तर इतरांना त्याचा लाभ होईल असा विचार करावा. नित्य संन्यासाचे गुण आपल्याही अंगी येऊ शकतात हा गीतेने दिलेला दिलासा आहे. आपल्या संतांनी देखील सर्व कल्याणाची भूमिका मांडलेली आहे. सर्वत्र सुखिनः संतु या विचाराने सर्वांसाठी आपण काहीतरी करणं हा सुद्धा संन्यास धर्मच आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, किंवा जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती उपकारे यासारख्या ओळी आपल्याला निष्काम कर्मयोग आणि लोककल्याणाचाच मार्ग दाखवतात. आज त्यामुळे गरज आहे ती या तत्वज्ञानाची आणि त्याच्या प्रसाराची. भगवद्गीतेनं आपल्याला कर्मयोगावर भर देण्याचं सांगितलेलं आहे ते यासाठीच. व्यवहारात तत्वज्ञान आलं आणि त्याचं आचरण केलं तर समाजाचंच उन्नयन होणार आहे हे गीता तत्वज्ञान आपल्याला सांगत आहे. आजच्या संदर्भात हा श्लोक आत्मानंद, आत्मिक समाधानाकडे नेणारा कोणताही मार्ग, कृती योग्यच आहे हे सांगतो. आपण प्रवासाचंच उदाहरण घेऊया. काही जण प्रवासाला निघताना मॅप बघून किती रस्तेत कोणता चांगला आहे, मध्ये खाण्यापिण्यासाठी हॉटेल्स चांगली कोणती, राहण्याची व्यवस्था काय, ठराविक वेळात प्रवास करून ठराविक वेळी पोहोचणं इतकं बारीक सारीक नियोजन करून प्रवासाला निघतात. आणि काही जण मात्र फक्त दिशा ठरवतात आणि म्हणतात तसं वाट फुटेल तसा प्रवास करतात. खाण्यापिण्यासाठी आयत्या वेळी थांबायची जागा ठरवतात, उशीर झाला तर आहे त्या गावात राहून मग पुढचा प्रवास सुरू करतात. या दोन्ही प्रकारच्या प्रवासात आनंद घेत प्रवास केला तर दोन्हीही मार्ग योग्यच आहेत. हा प्रवास चांगला तो वाईट असा वाद घालण्याची गरज नाही. भगवंत सांगतात आत्मिक आनंद समाधान ज्ञानातूनही मिळतं आणि कृतीवर भर देऊनही मिळतं.

श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद गीतेच्या 5व्या अध्यायातील 4था श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं विनया मेहेंदळे यांनी. श्लोक गायन केलं होतं ममता जोशी यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. प्रसारण डॉट पुणे ऍट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेल ऍड्रेसवर किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411-005 या पत्त्यावर.

0: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
1: जितेंद्र घोडके सराफ.
2: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.
1: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
0: गर्भातल्या अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
3: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबड बोबड बोलणं,
0: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ देना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
3: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. सौजन्य जोगळेकर IVF सेंटर, शिरवळ. संपर्क 8661967672. श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
4: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर,
3: आणि सहप्रायोजक होते जोगळेकर IVF सेंटर, शिरवळ. तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
5: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. वेळ लक्षात घ्या, सकाळचे ठीक 7 वाजलेत.
6: ती वेळ आहे GS चहाची.
0: उन्हाळा हिवाळा असो पावसाळा, GS चहा परिवाराचा जिव्हाळा.
5: आणि आता काही क्षणातच सहक्षेपित करीत आहोत जुन्या आठवणी जाग्या करणारी अविडी कोडीची जुनी हिंदी गाणी, कार्यक्रम भूले बिसरे गीत.
7: इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.

भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के बाकी गाने आप सुन पाएंगे सुबह 7:20 से। हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। 7:10 होत आहेत। काही क्षणातच प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे अ वाहिनीवरून प्रसारित होतील। आम्ही त्या सहक्षेपित करू काही क्षणातच।

आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातील परीक्षा सुधारणांबाबत नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय कार्यगट स्थापन केल्याची पंतप्रधानांची घोषणा. कॅच द रेन मोहिमेमध्ये नाशिक जिल्ह्यानं केलेल्या कामाची पंतप्रधानांनी मन की बात मध्ये घेतली दखल. आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही गरीब रुग्णाचे वैद्यकीय उपचार थांबणार नाहीत मुख्यमंत्र्यांची ग्वाही. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मीराबाई चानूची सुवर्ण कामगिरी. तर क्रिकेटमध्ये झिम्बाब्वे विरुद्धच्या टी20 मालिकेत भारताला निर्भेळ यश. आता सविस्तर बातम्या. तंत्रज्ञान क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली परीक्षा सुधारणांबाबत

0: बाबत उच्चस्तरीय कार्यगट स्थापन करण्यात आल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शक आणि बळकट करणं हा उद्देश केंद्रस्थानी ठेवून त्या अनुषंगानं उपाययोजना करण्यावर या कार्यगटाचा भर असेल. या संदर्भात पंतप्रधानांनी काल एक व्हिडिओ संदेश प्रसारित केला. ते म्हणाले,
1: हमारी परीक्षा पद्धती विश्वस्त हो, हमारी परीक्षा पद्धती ट्रान्सपरंट हो, हमारी परीक्षा पद्धती में सबसे ज्यादा टेक्नोलॉजी का उपयोग हो, इन सारी बातों को ध्यान में रखते हुए विश्व प्रसिद्ध टेक्नोलॉजी एक्सपर्ट श्रीमान नंदन निलेकनी जी के नेतृत्व में एक हाई पावर टास्क फोर्स बनाने का निर्णय किया है, जो एग्जामिनेशन रिफॉर्म की तरफ फोकस करेगा और जल्द से जल्द आने वाली परीक्षाओं की विश्वसनीयता को सुनिश्चित करने का काम इसके रिपोर्ट के आधार पर कर दिया जाएगा.
0: दरम्यान पेपरफुटी प्रकरणामध्ये अधिक कडक शिक्षेची तरतूद असलेलं सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 आज लोकसभेत मांडण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग हे विधेयक मांडणार आहेत. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल कर्तव्य भवन इथं शिक्षण मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी विविध योजना आणि उपक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी देखील या बैठकीला उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मन की बात कार्यक्रमाच्या 136 भागातून देशवासियांशी संवाद साधला. कारगिल विजय दिनानिमित्त हुतात्मा जवानांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. आपल्या भाषणात स्वदेशी, पर्यावरण रक्षण, जलसंवर्धन अशा विविध विषयांवर पंतप्रधानांनी भाष्य केलं. स्वदेशी आयएनएस महेंद्रगिरी, पिनाक आणि कुश क्षेपणास्त्रांच्या यशस्वी चाचण्यांचा उल्लेख करत आत्मनिर्भर भारताचं संरक्षण सामर्थ्य वाढत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. गणेशोत्सवात मातीच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्याचं आवाहन देखील मोदी यांनी यावेळी केलं. पुढच्या महिन्यात साजऱ्या होणाऱ्या स्वातंत्र्यदिनी हर घर तिरंगा अभियानात उत्साहानं सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलं. ते म्हणाले,
1: साथियो, पिछले कुछ वर्षों में हर घर तिरंगा अभियान ने पूरे देश को एक अद्भुत भावना से जोड़ा है. हर घर हर गली में तिरंगे का उत्सव दिखाई देता है. इस वर्ष भी हमें हर घर तिरंगा अभियान को पूरे उत्साह के साथ आगे बढ़ाना है. अपने घर पर पूरे सम्मान के साथ तिरंगा फहराना है.
0: कॅच द रेन अभियान, एक पेड मा के नाम तसंच पर्यावरण संवर्धनातील लोकसहभागाचं त्यांनी कौतुक केलं. भारतीय खेळाडू, शैक्षणिक ऑलिम्पियाडमधील विद्यार्थ्यांचं यश, विक्रम एक रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण आणि नवोन्मेष क्षेत्रातील कामगिरीचा मोदी यांनी मन की बातमधून गौरव केला. नाशिक जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या जलसंवर्धनाच्या उपक्रमाची पंतप्रधानांनी कालच्या मन की बातमध्ये दखल घेतली. याबाबत बोलताना नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले,
2: कॅचरिंग कॅम्पेनमध्ये सर्व शेतकरी बांधवाला माझी विनंती राहील की ज्या ज्या ठिकाणी आपल्या शेतावर बांधाच्या बाजूला ज्या ठिकाणी पाणी शिरते त्या ठिकाणी जलतारा बांधावं. त्याच्यासाठी रोजगार हमी योजना म्हणजे जी रामजी योजनामध्ये निधी उपलब्ध आहे आणि जेवढे क्षेत्र आपण निश्चित केला तेवढ्या ठिकाणी आपण बांधून देऊ शकतो. याचे 3-4 फायदे राहतात. नंबर एक, ते कमी खर्च मध्ये होणारे प्रकल्प आहे. दुसरा, आपलं भूजल स्तर विहीर पुनर्भरण त्या एक योजना करून वाढून जाणार. तिसरा, भविष्यामध्ये त्या ठिकाणी रिचार्ज शाफ्ट आपल्या करता येतो. चौथा, या योजनामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात जो वाद होतो आजच्या डेटमध्ये पाणी आपण कसं काढून घेऊ त्या प्रश्न आपण ऑटोमॅटिकली आपल्याला सोडवता येतो.
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही गरीब रुग्णाचे वैद्यकीय उपचार थांबू देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते काल नागपूरमध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे आयोजित महाआरोग्य शिबिरात बोलत होते. राज्य शासनानं महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा विस्तार करून गंभीर आजारांचा समावेश केला असून काही आजारांसाठी 35 लाख रुपयांपर्यंत मदत दिली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या 1.5 वर्षात 57,000 रुग्णांना 452 कोटी रुपयांची मदत देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कर्करोगावरील औषधांचा खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं. नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशव्यापी आंदोलन छेडणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली एकता दाखवून देशाच्या लोकशाही इतिहासात सुवर्ण अध्याय लिहिल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुंबईत शिवाजी पार्क इथं आयोजित तिरंगा मोर्चामध्ये त्यांनी काल युवक

0: त्यांना संबोधित केलं. आजची तरुण पिढी सरकारला आव्हान देऊ शकते हे विद्यार्थ्यांच्या या आंदोलनानं सिद्ध केल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. धुळे शहरात देखील विविध सामाजिक संघटना तसंच विद्यार्थी संघटनांनी एकत्र येत तिरंगा यात्रेचं आयोजन केलं होतं. परभणी जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्यानं खरीप पिकं संकटात सापडली आहेत. अधिक माहिती ऐकूयात आमच्या प्रतिनिधीकडून.
1: राज्यात सर्वत्र मान्सून सक्रिय झाला असला तरी जिल्ह्यात मात्र दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. आजपर्यंत सरासरीच्या 88 मिलीमीटर एवढाच पाऊस झाला असून जिल्ह्यात 4,25,000 हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत, तर 93,000 हेक्टरवर पेरण्या आणखी झालेल्या नाहीत. सध्या 2 दिवसापासून हलक्या पावसाच्या सरी पडत आहेत, मात्र विहीर आणि बोरवेलच्या पाणी पातळीत घट झाल्याने पिकांना पाणी उपलब्ध होत नाही. दमदार पाऊस नसल्याने अंतर्गत शेतीची मशागतीची कामे खोळंबली आहेत, तर काही ठिकाणी सोयाबीन पिकाची वाढ थांबली आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने दुबार पेरणीची वेळ पडल्यास दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्याची तयारी केली आहे. सरासरीच्या तुलनेत पाऊस खूपच कमी असल्यामुळे येणाऱ्या काळासाठी तरी जिल्ह्यात दमदार पावसाची आवश्यकता आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सुदर्शन चापके, परभणी.
0: ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या मीराबाई चानूनं भारोत्तोलनात 48 किलो वजनी गटात काल सुवर्णपदकाची कमाई केली. मीराबाईनं एकंदर 190 किलो वजन उचलून राष्ट्रकुल स्पर्धेत नवा विक्रम प्रस्थापित केला. मीराबाई चानूच्या या सुवर्ण कामगिरीबद्दल उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचं अभिनंदन केलं आहे. झिम्बाब्वे विरुद्धच्या T20 क्रिकेट मालिकेतला तिसरा आणि शेवटचा सामना भारतानं 35 धावांनी जिंकला असून मालिका देखील 3-0 अशी जिंकली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतानं वैभव सूर्यवंशीच्या 49 चेंडूतील 81 धावांच्या जोरावर 192 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल झिम्बाब्वेनं 157 धावा केल्या. रायन बर्लनं सर्वाधिक नाबाद 54 धावा केल्या. वैभव सूर्यवंशीला सामनावीर आणि मालिकावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. राज्याच्या विविध भागात कालही पावसानं हजेरी लावली. संततधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील वीर धरण पूर्णक्षमतेनं भरलं आहे, त्यामुळे पंढरपूरजवळील भीमा नदीपात्रात पाण्याची पातळी वाढल्यानं पंढरपुरातील जुना दगडी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. उजनी धरणाच्या पाणी पातळीतही वाढ होत आहे. नाशिक जिल्ह्यात गेले 2 दिवस झालेल्या मुसळधार पावसाचा ग्रामीण भागाला मोठा फटका बसला आहे. बागलाण तालुक्यात शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला, इतर 2 जण जखमी झाले आहेत. गोदावरीच्या पात्रातील वाढत्या पाण्यामुळे निफाड तालुक्यातील नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. धुळे जिल्ह्यात मुसळधार पावसानं 4 धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. पुराच्या पाण्यात 2 जणांचा मृत्यू झाला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान. येत्या 5 दिवसात राज्याच्या विविध भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकण, घाटमाथा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे, तर रायगड, पुणे आणि सातारा घाट परिसर तसंच रत्नागिरी जिल्ह्याला आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशातील परीक्षा सुधारणांबाबत नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय कार्यगट स्थापन केल्याची पंतप्रधानांची घोषणा. कॅच द रेन मोहिमेमध्ये नाशिक जिल्ह्यानं केलेल्या कामाची पंतप्रधानांनी मन की बात मध्ये घेतली दखल. आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही गरीब रुग्णाचे वैद्यकीय उपचार थांबणार नाहीत, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मीराबाई चानूची सुवर्ण कामगिरी. तर क्रिकेटमध्ये झिम्बाब्वे विरुद्धच्या T20 मालिकेत भारताला निर्भेळ यश. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. लीजिए सुनिए भूले बिसरे गीत इस कार्यक्रम के बाकी गाणे.

0: इस कार्यक्रम के प्रायोजक थे वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। सकाळचे ठीक 7:30 वाजलेत। आता ऐकूया कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून।
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।

0: 1960 मध्ये प्रदर्शित झालेल्या जिस देश में गंगा बहती है या चित्रपटाबद्दल आज आपण बोलणार आहोत. या गीताचे गीतकार हसरत जयपुरी, संगीत शंकर आणि जयकिशन यांचं, तर स्वर मुकेश यांचा. चित्रपटात पद्मिनी, राज कपूर आणि प्राण यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या, तर दिग्दर्शन होतं राधू कर्माकर यांचं. खरं तर त्यांचा हा पहिलाच दिग्दर्शकीय प्रयत्न होता, पण तो यशस्वी सुद्धा झाला बर का, कारण चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली. शैलेंद्र आणि हसरत जयपुरी यांनी लिहिलेल्या गीतांना शंकर आणि जयकिशन यांच्या टीमने खूपच सुंदर संगीत दिलं, त्यामुळे ही गाणी प्रेक्षकांच्या ओठांवर रुंजी घालत राहिली. ओ बसंती पवन पागल या लता दिदींनी गायलेल्या गीताचं तर खूपच कौतुक झालं. चित्रपटाचं सगळं शूटिंग हे मध्य प्रदेशातल्या बेडाघाट इथे संगमरवरी खडकांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलं. खूपसं शूटिंग हे आउटडोअरच होतं. जिस देश में गंगा बहती है या चित्रपटाने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कार यामध्ये अनेक प्रतिष्ठित पुरस्कार जिंकले. 9व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट, त्याचबरोबर राज कपूर यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता, जी मयेकर यांना सर्वोत्कृष्ट संपादन आणि MR आचरेकर यांना सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी पुरस्कार मिळाले होते. या चित्रपटाबद्दलच्या अजूनही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 41 42.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत.

1960 मध्ये प्रदर्शित झालेल्या जिस देश में गंगा बहती है या चित्रपटातलं हे गाणं गायलं होतं लता मंगेशकर, गीता दत्त, मन्ना डे, मुकेश आणि महेंद्र कपूर यांनी. मंडळी, राज कपूरचा हा पहिला चित्रपट होता ज्यामध्ये त्यांची मुख्य अभिनेत्री नरगिस नव्हती. असं म्हणतात की राज कपूर यांना प्रेक्षकांना दाखवून द्यायचं होतं की नरगिसच्या शिवाय सुद्धा ते एक उत्तम आणि यशस्वी चित्रपट बनवू शकतात. म्हणून राधा या पात्रासाठी त्यांनी सुरैया किंवा नूतन या नायिकांचा विचार केला होता. पण नंतर मात्र चित्रपटात पद्मिनीने राधा या पात्राची भूमिका साकारलेली आपल्याला दिसते. चित्रपटाची संपूर्ण कथा ही डकैतीवर आधारित होती. कारण राज कपूर हे जेव्हा जेव्हा मध्य भारतात गेले होते तेव्हा तेव्हा तिथल्या डाकूंच्या गोष्टींवरून प्रेरित झाले होते आणि म्हणूनच त्यांनी या चित्रपटाची निर्मिती करण्याचा विचार केला. खरं तर काही जण असंही म्हणतात की हा चित्रपट विनोबा भावे आणि जयप्रकाश नारायण यांच्या पुढाकाराने प्रेरित आहे. कारण त्यांच्या आव्हानानंतर शेकडो दरोडेखोरांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं होतं आणि समाजाचा एक चांगला भाग बनण्याचं वचनही दिलं होतं. चित्रपटाच्या अशाच गप्पा चालू ठेवूयात देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात. आणि आता ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरातलं शंकर आणि जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं हे एक अजरामर गीत.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी.
3: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम डॉक्टर देशपांडे आय हॉस्पिटल.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: त्या दिवशी धो धो पाऊस कोसळत होता, विजा चमकत होत्या. मी ऑफिस मधून घाईघाईनी घरी निघाले होते. लाईट गेले तर लिफ्ट मध्ये अडकेन या भीतीने पटकन पायऱ्या उतरतच निघाले. चार पायऱ्या उतरल्या असतील आणि इतक्यात लाईटच गेले. डोळ्यांसमोर अचानक अंधार दाटून आला. क्षणभर काहीच सुचलं नाही मला. इतक्यात एका हाताने माझा हात धरला. तो म्हणाला, काळजी करू नका मॅडम, माझ्या बरोबर चला. त्या अंधारातून अत्यंत सराईतपणे तो मला 2 मजले उतरून मेन गेट पर्यंत घेऊन गेला आणि मग माझा हात सोडला. मी त्याचे आभार मानण्यासाठी त्याचा हात त्या अंधारात परत चाचपडू लागले. इतक्यात लाईट आले आणि समोरचं दृश्य बघून मी निश्चित

शब्द झाले, कारण तो स्वतःची ब्लाइंड स्टिक टेकत पुढे निघूनही गेला होता. त्या दिवशी त्याचे आभार मानायचे राहिले, पण आज मात्र ही संधी मी सोडणार नाही.

0: आणि देहू। संपर्क 89 29 30 41 42। देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी।
1: नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत एक नजर डोळ्यांकडे या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। देशपांडे आय हॉस्पिटलचे ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट डॉक्टर आनंद देशपांडे सर आपल्या बरोबर आहेत। नमस्कार सर।
2: नमस्कार।
1: आपण डोळे येणं या विषयावरती बोललो आहोत, त्याची माहिती सुद्धा दिली आहे, पण अजून एक गोष्ट मला स्वतःला विचारायची आहे की बऱ्याच जणांना डोळ्यांची अलर्जी असते, म्हणजे डोळ्यांना अलर्जी होते, कोणाला धुळीची, कोणाला धुराची, कोणाला अगदी वासानी सुद्धा, तर ही अलर्जी म्हणजेच डोळे येणं असतं का अलर्जी वेगळी असते आणि डोळे येणं हे वेगळं असतं?
2: युजली जी अलर्जी कंजेक्टिव्हायटिस म्हणतो किंवा अलर्जी डोळ्यांना आहे, तर युजली आमच्या ऑप्थॅल्मॉलॉजी मध्ये लहान मुलांना ही अलर्जी कंजेक्टिव्हायटिस खूप प्रमाणात असतो। तो खूप लहान मुला म्हणजे इथे पेडियाट्रिक ऑप्थॅल्मॉलॉजीचा टॉपिक मध्ये तोच गोष्ट मेन असते की डोळे मुलं चोळतात, तर हे प्युअरली अलर्जीमुळे चोळतात आणि त्यांना स्पेसिफिकली धुळीची, साबणाची किंवा तत्सम पदार्थांची अलर्जी असू शकते आणि त्याच्यामुळे वारंवार डोळे चोळणे म्हणजे इतके चोळतात ते की परेशान होतात, एवढ्या वेळ चोळतात। आता जसं जसं वय वाढतं तसं तसं ही अलर्जी कमी कमी होत जाते। काही मुलांना आम्हाला स्टेरॉइड पर्यंत द्यावे लागतात इतकी ती अलर्जी आलेली असते, कारण की बुबळाला हे इन्फेक्शन होतात आणि मुलं खूप अतिशय चोळतात डोळे, आणि जसं वय वाढतं तशी ती अलर्जी हळूहळू कमी होत जाते। पण अलर्जी वेगळी आणि कंजेक्टिव्हायटिस वेगळा। हा कंजेक्टिव्हायटिस हे जे प्रकार आहे किंवा डोळे येणे, जे आता आपण पावसाळ्यामधले डोळे येणे जे बोलतोय, तो युजली बॅक्टेरियल किंवा व्हायरल कॉम्पोनंट जास्त असतो आणि त्या बॅक्टेरियाच्या ओव्हरलोडमुळे हे डोळे आलेले असतात आणि त्याला अँटीबायोटिक सारखे एखादे ड्रॉप्स दिले की ते व्यवस्थित बरे होतात। हार्डली 2 ते 3 दिवस लागतात, त्याच्यामधनं फार काही प्रॉब्लेम येत नाहीत। पण ज्या लोकांना अलर्जी कंजेक्टिव्हायटिस आहे म्हणजे युजली धुळीमुळे, वासामुळे, रंगामुळे किंवा काही फेशियल्स आहेत, शॅम्पूज आहेत, हे वेगवेगळ्या गोष्टींची पेशंट्सला काही लोकांना अलर्जी असते आणि त्या अलर्जीमुळे भयानक प्रकाराने डोळे लाल होतात, प्रचंड चोळावं असं वाटतं, त्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये अलर्जिक कंजेक्टिव्हायटिस म्हणतो। हा पूर्णतः ह्या डोळे येणे जे पावसाळ्यात डोळे येतात त्याच्यापासून तो पूर्णतः वेगळा आहे।
1: अर्थातच त्यानुसार त्याचे उपचार पद्धती सुद्धा वेगवेगळ्या असतील, त्याबद्दलही माहिती देऊयात। पण आजच्या भागाची वेळ संपली तेव्हा जिथेच थांबूयात। श्रोते हो, डोळ्यांच्या विविध आजारांवरील अत्याधुनिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, एकाच छताखाली डोळ्यांचे सर्व उपचार ते सुद्धा रोबोटिक प्रणालीने, देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू इथे। संपर्क 89 29 30 41 42, 89 29 30 41 42, 8929304142। पुन्हा भेटूयात देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत एक नजर डोळ्यांकडे या कार्यक्रमात डॉक्टर आनंद देशपांडे यांच्यासह। तोपर्यंत नमस्कार।
2: नमस्कार।
3: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM। 7:45 आणि 12 सेकंद झालेत।

0: आता ऐकूया कार्यक्रम.
1: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
2: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. सौजन्य डॉक्टर जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: नमस्ते छोट्या दोस्तांनो, आज ऐकूया सुप्रसिद्ध साहित्यिक वसंत कानेटकर यांनी त्यांच्या बालवयात गायलेलं गाणं. ही रचना आहे वसंत कानेटकर यांचे वडील

0: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
1: 7:50 झाले आहेत। आता प्रसारित करीत आहोत पीएनजी द्वारा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम।
2: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही।
3: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगीळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स कुंटे चौक लक्ष्मी रोड सह।
4: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पूना गाडगीळ आणि सन्स। दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पूना गाडगीळ आणि सन्स। इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा। पूना गाडगीळ आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून।
3: श्रोते हो, आपण एका वेगळ्या प्रकारच्या बांगड्यांची माहिती आज घेणार आहोत। पूना गाडगीळ आणि सन्स या लोकप्रिय सराफी पेढीचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर यांच्याकडून। सर, मागच्या भागात तुम्ही खिळाच्या बांगड्या पाटल्या, पैलू बांगड्या पाटल्या ह्याच्याविषयी माहिती दिली। आज आम्हाला होडी घाट बांगडी किंवा त्याची पाटली कशी असते याविषयी सांगा आणि त्याच्या वजनाविषयी आम्हाला सांगा।
5: बांगड्यांमध्ये आपण आता जसं होडी घाट तुम्ही म्हणताय, तर होडी म्हणजे साधारणपणे मध्य खोलगट आणि अर्धचंद्राकार तसाच काहीसा आकार बांगडीवरती असतो। साधारण 1.5 ते 2 सेंटीमीटरचा तो होडीचा आकार असतो। परत मध्ये रव्याची रेख केली जाते, म्हणजे रवा म्हणजे फार बारीक बारीक जे कण असतात सोन्याचे ते सोल्डर करून रेख केले जाते। परत एकदा एक होडी केली जाते, परत कण केले जातात आणि असे होड्यांच्या आकाराचे गोलाकार हे सगळे पूर्ण बांगडीभर असतात। तो खोलगट जो आकार असतो तो साधारण 2-2 सेंटीमीटर असतो। प्रत्येक अंतरावरती मी सांगितलं असं रव्याचं हे केलेलं असतं।

0: साधारणपणे एक बांगडी म्हणाल ती तर 12 ते 15 ग्रॅम मध्ये होते आणि त्याचीच पाटली त्याच्याच मॅचिंगची तर ती साधारणपणे 20 ग्रॅम पर्यंत होते, म्हणजे दोन पाटल्या 40 ग्रॅम, त्या 28 ते 50 ग्रॅमच्या 4 बांगड्या साधारणपणे 80 ग्रॅम पर्यंत दोन पाटल्या आणि 4 बांगड्या होऊ शकतात. परत याच्यातही तुमच्या जिव्हाळ्याचा विषय मजुरी म्हणाल तर याच्यातही साधारण 4 ते 5% मजुरी असते. त्यामुळे ज्या आपण मागे 2 बांगड्या पाहिल्या आणि ही पाहिली तर या 3 बांगड्या स्त्रियांना जास्त जिव्हाळ्याचं कारण याच्यात मजुरी कमी असते आणि दिसायलाही सुंदर दिसतात, त्याचं पॉलिश वगैरे वेगळ्या प्रकारे केलं जातं. याही बांगडीला बाजूनी जी काणस बांगडी असते ती शोल्डर केली जाते, त्याचं इलेव्हेशन दिसावं मधल्या डिझाईनचं याच्याकरता आणि एक चांगलं डिझाईन त्याच्यामध्ये बनू शकतो.
1: तुम्ही जेव्हा वर्णन करत होतात तेव्हा आमच्या डोळ्यासमोर आलं की कशी ती होडी घाटाची बांगडी असते किंवा पाटली असते. हे झालं फक्त स्त्रियांच्या बांगड्यांविषयी, पण पुरुषांच्या बाबतीतही काहीतरी असेल, त्यांनाही काहीतरी हातात घालण्यासाठी प्रकार असेल.
0: अजून खूप प्रकार आहेत स्त्रियांच्या बांगड्यांचे, पण तुम्ही म्हणताय म्हणून पुरुषांचं एक मध्ये आपण करू.
1: बर,
0: तर पुरुषांकरता आपण कडी बनवतो.
1: बर,
0: सरदारजी कडं असतं. आता सरदारजी कड्यामध्ये सुद्धा 2-3 प्रकार येतात. एक तर नुसतंच उताराचं वरच्या बाजूने गोलाकार केलेलं असतं, किंवा ते दोन्ही गोलाकार करताना मध्ये एक सेंटरला त्याला तो गोलाकार कट केला जातो, त्यामुळे एका बाजूला स्लोप दुसऱ्या बाजूला स्लोप आणि मध्ये एक एज अशा प्रकारे केला जातो. आणि जनरली ही कडी जी असतात ना ती हौसेनुसार फार अगदी 20 ग्रॅम पासून 200 ग्रॅम पर्यंत बनवली
1: जाते,
0: कारण ते क्रेज असते, ते स्टेटस असतं. त्यामुळे काही काही लोक तर 100-150-200 ग्रॅमची पण कडी बनवतात. तर ही सोन्याची कडी बनवणं बेसिकली हा चांदीतल्या दागिना आहे, पण आता तो सोन्यात घडवण्याचं रिवाज सुरू झालाय. तर याला पण मजुरी साधारणपणे 7-8% असते आणि हे हाय पॉलिश असतं, कारण की ते व्यवस्थित स्पार्कल होणं किंवा रिफ्लेक्ट होणं गरजेचं असतं, त्यामुळे त्याला ग्लॉस फिनिशच दिलं जातं. पण त्याच्यामध्ये जेव्हा तिरक्यामध्ये काही काही डिझाईन केली जातं ती मॅट फिनिशमध्ये करून त्याला जरा वेगळा उठाव आणला जाऊ शकतो.
1: अच्छा मोडक साहेब, होडी घाटाच्या सोन्याच्या बांगड्या, होडी घाटाच्या पाटल्या आणि पुरुषांसाठीचे सोन्याचे कडे या सगळ्यांची रंजक अशी माहिती आज तुम्ही आम्हाला दिलीत. आमच्या श्रोत्यांना ही माहिती नक्कीच आवडली असेल. इतकंच नाही तर आमच्या मैत्रिणी आपल्या पूना गाडगे आणि सन्सच्या जवळच्या शोरूमला आजच नक्की भेट देतील असा मला विश्वास वाटतोय. पुन्हा भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार.
2: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुना गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुना गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुना गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
1: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगिळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
5: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन म्युच्युअल फंडात.

0: Canfield Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: गुड मॉर्निंग श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. श्रोते हो, योग्य वेळेत योग्य इन्व्हेस्टमेंटला सुरुवात योग्य मार्गदर्शनाने केली तर वर्तमान आणि भविष्य दोन्हीचा आनंद द्विगुणित होतो आणि म्हणून तर आपण करतोय स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा. त्यासाठीच आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर. गुड मॉर्निंग भूषण सर.
2: गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग श्रोते हो.
1: आपण आता सध्या जो काही विषय काढलेला आहे तो सगळा यंग जनरेशनच्या इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत आहे. आता काही काही लोक असेही आहेत, काही काही तरुण असे आहेत की जे फ्रीलान्सर म्हणून काम करतात, त्यांचं महिन्याचं असं फिक्स इन्कम नसतं पण काही ना काहीतरी अमाऊंट ही त्यांची येत असते. वार्षिक इन्कम त्यांचं ठरलेलं असतं पण ते प्रत्येक महिन्याला येईलच अशी गॅरंटी नसते. मग अशा वेळेला त्यांनी

0: इन्व्हेस्टमेंटची सुरुवात कशी करावी, एसआयपीचा ऑप्शन त्यांच्यासाठी आहे का, जर तो नसेल तर अजून कुठले पर्याय उपलब्ध आहेत याबद्दल सांगा.
1: फार छान प्रश्न मॅडम तुम्ही विचारलाय. म्हणजे फ्रीलान्सरसाठी गुंतवणूक कशी करावी यातले महत्वाचे मुद्दे काय आहेत, तर पहिला मुद्दा नेहमीप्रमाणे आपण कुठल्याही गुंतवणुकीला जे सांगतो विच इज इमर्जन्सी कॉर्पस, आपत्कालीन निधी सर्वात आधी तयार करा. ओके, म्हणजे कमीत कमी 6 ते 12 महिन्यांचा घर खर्च किंवा व्यावसायिक खर्च भागेल इतकी रक्कम बाजूला काढा, हळूहळू काढा, टप्प्याटप्प्याने काढा, इमर्जन्सी कॉर्पस तयार करा. हा कुठे ठेवायचा आहे, तर आयदर हा म्युच्युअल फंडच्या लिक्विड फंड मध्ये आपण ठेवू शकतो किंवा बँकेच्या शॉर्ट टर्म फिक्स्ड डिपॉझिट मध्ये आपण हा ठेवू शकतो, म्हणजे जेणेकरून आपल्याला जेव्हा गरज पडेल तेव्हा लगेच तो काढता येईल. दुसरं, इन्कम स्प्लिट हा रूल आपल्याला फॉलो करायचा आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा क्लायंट कडून पेमेंट येईल, इन्कम स्प्लिटिंग आपण ज्याला म्हणतो, पेमेंट येईल तेव्हा तेव्हा त्या पैशाचे 3 भाग करायचे. एक भाग व्यवसाय आणि कर, दुसरा भाग घर खर्च आणि तिसरा भाग गुंतवणूक. म्हणजे आपला व्यवसाय कर भरून झाला, त्याच्यानंतर आपले नियमित खर्चाचे पैसे बाजूला काढले गेले, तर राहिलेली साधारण 25-30% रक्कम ही इन्व्हेस्टमेंटसाठी बाजूला काढलीच गेली पाहिजे. तिसरा आणि महत्वाचा, तुम्ही विचारलं तसं एसआयपी करायची का आणखीन काही पर्याय, तर एसआयपी जर आपल्याला रेग्युलर इंटरवलला पैसे येणार आहेत असं फ्रीलान्सर म्हणून हे आपल्याला माहिती आहे तरच एसआयपी करा. जर ते माहिती आहे की ते इरेग्युलर फॉर्म मध्ये असणार आहेत, ते नक्की कधी येणार आहेत ह्याची शाश्वती नाहीये, तर लमसम इन्व्हेस्टमेंटचा वापर करा.
0: ओके,
1: सगळा खर्च जाऊन महिन्याला जर माझ्याकडे जे काही शिल्की पडेल ते टाकत राहा, असं आपण रेग्युलर करत राहिलो, डिसिप्लिन वेने करत राहिलो, तर डेफिनेटली आपलं योग्य फायनान्शियल प्लॅनिंग हे होऊ शकतं जरी आपण फ्रीलान्सर असलो तरी. आणि कमाईच्या काळात जास्तीत जास्त बचत करा संथ काळात, म्हणजे जेव्हा आपल्याला इन्कम येत नाही, ड्राय स्पेल आहे, ते आपत्कालीन निधीचा आपला वापर करा. गुंतवणुकीचे सातत्य महत्वाचे, रक्कम कितीही असो.
0: या विषयावरती आज इथेच थांबूयात, पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात भूषण वाणी सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार मॅडम, नमस्कार श्रोते हो, धन्यवाद, गुड डे, बाय बाय.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड,
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन.

0: AMFI registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: आपण ऐकत आहोत पुणे विविध भारती 101 FM. 8 वाजलेत, जाणून घेऊया ठळक बातम्या.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
4: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. तंत्रज्ञान क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली परीक्षा सुधारणांबाबत उच्चस्तरीय कार्यगट स्थापन करण्यात आल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. यासंदर्भात पंतप्रधानांनी काल एक व्हिडिओ संदेश प्रसारित केला. परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शक आणि बळकट करणं हा उद्देश केंद्रस्थानी ठेवून त्या अनुषंगानं उपाययोजना करण्यावर या कार्यगटाचा भर असेल असं पंतप्रधान म्हणाले. पेपरफुटी प्रकरणामध्ये अधिक कडक शिक्षेची तरतूद असलेलं सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 आज लोकसभेत मांडण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग हे विधेयक मांडणार आहेत. दरम्यान संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आज सादर होणाऱ्या परीक्षा सुधारणा विधेयकावरील चर्चेत सहभागी होण्याचं आवाहन सर्व खासदारांना समाज माध्यमांवरील संदेशातून केलं आहे. यापुढे पाकिस्तानशी केवळ पाकव्याप्त जम्मू काश्मीरवरच चर्चा होईल असं ठाम प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल केलं. लडाखमधील द्रास इथं 27व्या कारगिल विजय दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भारताच्या सार्वभौमत्वाच्या विरोधात केलेल्या प्रत्येक आगळीकीला भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं आहे आणि यापुढेही दिलं जाईल असं सिंह यांनी नमूद केलं. 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची पूर्वतयारी सुरू झाली आहे. या ऐतिहासिक संमेलनापूर्वी महाराष्ट्र साहित्य

0: परिषदेतर्फे महाराष्ट्रासह देशपरदेशात 99 नांदी साहित्य संमेलनं आयोजित करण्यात येणार आहेत. या नियोजनासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काल शाखा पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा झाली. राज्यातील विविध भागातून 200 प्रतिनिधी या कार्यशाळेला उपस्थित होते. पुणे आणि परिसरात आज हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, तर घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा पुणे वेधशाळेनं दिला आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. या नंतरच्या ठळक बातम्या सकाळी 8:58
1: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
3: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
4: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 8:03 झालेत. आता प्रसारित करीत आहोत
6: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
7: आणि स्वामिनीचा मान्सून इश्यू सेल सुरू झाला, 10-15% डिस्काउंट. स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठे करोड, डिझीलँड बिल्डिंग, पुणे.
5: नमस्कार श्रोते हो, सुप्रभात.

0: कार्यक्रमात सुरुवातीला बणकलत समूह स्वरात अजय झणकर यांचं गीत, संगीत श्रीधर फडके यांचं होतं. आपण ऐकत आहोत कार्यक्रम लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्ती संगीत.
1: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
2: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याज दर,
1: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
2: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
1: लोकमान्य प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
2: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू.
3: अहो शुकशुक, स्वामिनीचा इष्ट सेल सुरू झालाय, जाऊयात का?
4: अवश्य, स्वामिनी सेल मध्ये भरपूर साड्या घे, वर्षभर चिंता नाही, 50% डिस्काउंट.
3: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठेकर रोड, पुणे.
5: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल,
3: घरी पाहुणे आलेत, मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना,
5: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात, अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
3: केळवण असो वा व्याही भोजन, किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
5: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवडगाव, चिंचवड, पुणे. संपर्क 94-22-311-106. महागाईचा वाढतोय गुंता,
3: विश्वेश्वर बँक असता कशाला करता चिंता.
5: विश्वेश्वर बँकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा, 13-24 महिने कालावधीच्या मुदत ठेवींवर 7.25% एवढं घसघशीत व्याज, तसंच शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, सोलर खरेदी कर्ज, अशा विविध कर्ज योजना. अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक
3: ती विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड, पुणे. सदैव लोककल्याणाचा ध्यास घेतलेली सक्षम आणि सुदृढ राजर्षी शाहू बँक, पुणे.
5: ग्राहकांची सोय आणि चिरंतन विश्वास हाच राजर्षी शाहू बँकेचा ध्यास.
3: अत्याधुनिक डिजिटल बँकिंग द्वारे सदैव तत्पर सेवा देणारी राजर्षी शाहू बँक, पुणे.
5: कराड, सासवड आणि मोशी या ठिकाणी ही लवकरच अत्याधुनिक बँकिंग सह आपल्या सेवेत राजर्षी शाहू बँक, मुख्य कार्यालय बाजीराव रोड, पुणे.
4: अरे मित्रा, कालच मी हिला स्वामिनीच्या इश्य सेल मध्ये घेऊन गेलो, भरपूर खरेदी केली, 50% डिस्काउंट, मग मी पण जातो.
3: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठेकर रोड, पुणे.
5: एपिल्स,
3: नकळत बिछाना ओला करणाऱ्या मुलांसाठी उपयुक्त होमिओपॅथिक गोळ्या एपिल्स.
5: 3 पिढ्यांहून अधिक काळ अनुभव सिद्ध एपिल्स, होमिओ लॅबोरेटरीज पुणेचे एक दर्जेदार उत्पादन एपिल्स.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत जगदीश खेबुळकर यांचं होतं, गायलं होतं आशा भोसले यांनी. आपण ऐकत आहात कार्यक्रम लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्ती संगीत, आकाशवाणी नेटवर्कच्या पुणे विविध भारती 101 FM वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. 8:13:33 झालेत. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत थोड्याच वेळात.
1: अहो शुकशुक, स्वामिनीचा इष्ट सेल सुरू झालाय, जाऊयात का?
2: अवश्य, स्वामिनी सेल मध्ये भरपूर साड्या घे, वर्षभर चिंता नाही, 50% पर्यंत डिस्काउंट.
1: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठेकर रोड, पुणे.
3: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
4: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
5: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
4: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
3: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय, तुम्ही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
4: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
3: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
6: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
3: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
7: जेवणात उकडीचे मोदक आणि त्यावर मस्त तुपाची धार म्हणजे भोजनाची आणि आपल्या सेलिब्रेशनची खरी श्रीमंती.
8: हा तृप्तीचा आनंद घ्या दुर्वांकूर डायनिंग हॉल मध्ये, अस्सल पुणेरी उकडीच्या मोदकानी.
7: उकडीच्या मोदकासह रोज आनंद घ्या 3 अमर्यादित स्वीट्सच्या दुर्वांकूरच्या थाळीचा. दुर्वांकूर, पुण्यनगरीला लाभलेला अन्नपूर्णेचा आशीर्वाद.
8: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच.
7: दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.

0: कांदा लसूण मसाला, स्पेशल काळा मसाला, चिकन बिर्याणी मसाला, सांबार मसाला, पनीर मसाला, चिकन मटन मसाला।
1: मग आजच वापरा स्वादिष्ट आणि केमिकल विरहित प्रथमेश मसाले।
2: अरे मित्रा, कालच मी हिला स्वामिनीच्या इश्या सेल मध्ये घेऊन गेलो, भरपूर खरेदी केली, 50% डिस्काउंट।
3: मग मी पण जातो
4: स्वामिनी साड्यांचे महाराणी, कुंठेकर रोड, पुणे।
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।

0: सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात रजनीकांत राजाध्यक्ष यांची रचना पण ऐकलीत. संगीत प्रभाकर पंडित यांचं होतं. आपण ऐकत आहात लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्ती संगीत.
1: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
2: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याजदर,
1: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
2: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
1: लोकमान्य प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
2: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू.
3: अहो शुकशुक, स्वामिनीचा इष्ट सेल सुरू झालाय, जाऊयात का?
4: अवश्य, स्वामिनी सेल मध्ये भरपूर साड्या घे, वर्षभर चिंता नाही, 50% डिस्काउंट.
3: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठेकर रोड, पुणे.
5: 15 वर्ष, 1,00,000 अधिक रुग्णांचा विश्वास आणि एक ऐतिहासिक संकल्प. डॉक्टर दूधभाते नेत्रालयाच्या 15व्या वर्धापन दिनानिमित्त एकाच दिवशी 100 लेसिक शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात करून जागतिक विक्रमाचा प्रयत्न.
6: मोफत लेसिक पात्रता तपासणीसाठी आजच संपर्क साधा. डॉक्टर दूधभाते नेत्रालय, माणिक बाग, सिंहगड रोड, पुणे.
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेला अभंग संत तुकाराम महाराजांचा होता. स्वर होता लता मंगेशकर यांचा. आपण ऐकत आहोत कार्यक्रम लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्ती संगीत.
1: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
2: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याजदर.
1: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
2: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
1: लोकमान्य प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
2: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू.
3: अरे मित्रा, कालच मी हिला स्वामिनीच्या इश्य सेल मध्ये घेऊन गेलो, भरपूर खरेदी केली, 50% डिस्काउंट.
4: मग मी पण जातो.
5: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठेकर रोड, पुणे.
6: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
7: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
8: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
7: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
6: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्ही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
7: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
6: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
5: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
6: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
9: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: श्रोते हो, मजल दलमजल करत पंढरपूरच्या दिशेने निघालेला वैष्णवांचा मेळा अखेर पंढरीला पोहोचला. परवा आषाढी एकादशीला पांडुरंगाचं मनोभावे दर्शन त्याने घेतलं आणि वारकरी आता परतीच्या मार्गाला लागलेत ते पुन्हा एकदा त्याच्या दर्शनाची आस ठेवूनच.

0: आर एन पराडकर यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकलात. संगीत जयकुमार पार्टे यांचं होतं. आणि याबरोबरच लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्ती संगीताचा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि स्वामिनीचा मान्सून इश्या सेल सुरू झाला. 10-50% डिस्काउंट. स्वामिनी साड्यांची महाराणी कुंठे करोड बिझिल अँड बिल्डिंग पुणे.
0: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी नेटवर्कच्या पुणे विविध भारती 101 FM वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. यावेळी आमच्या प्रसारण कक्षाच्या घड्याळात सकाळचे ठीक 8:30 वाजलेत. ऐकूया गदिमा गीतांचा कार्यक्रम.
3: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
4: कॉस्मॉस डिजिटल बँकिंग सेवा सहज सोपी आणि सुरक्षित.
5: इंटरनेट बँकिंग,
4: मोबाईल बँकिंग,
5: व्हॉट्सअप बँकिंग,
4: EKYC,
5: NEFT, RTGS,
4: IMPS,
5: कॉस्मॉस रुपे व व्हिसा डेबिट कार्ड,
4: UPI अशा अनेक डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी आपलं खातं कॉस्मॉस बँकेत हवंच.
5: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण. या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग IVF सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78 23 84 11 20
1: 7823 84 1120.

registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration. Crescent Mutual Fund गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. सर्व योजना संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावी.

0: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची. संपर्क 9921055575 9921057575. आंबेकर लॉन्स.
1: शाही समारंभासाठी आंबेकर लॉन्स.
2: काय काकू, आजच्या पेपरातील नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे.
3: अरे डोळ्यांना अंधुकस दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत.
2: काकू मग माझ्यासोबत जंगली महाराज रोडवरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला. तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा, तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
4: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
5: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा,
1: हर चाय के साथ पालेकर।
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।

नमस्कार श्रोतेहो, प्रेम, आनंद, दुःख, समाधान अशा वेगवेगळ्या रंगांनी आपलं भावविश्व सजले असं. यातलाच एक रंग राग. याच रागाच्या काही छटा ऐकूया आपल्या आजच्या कार्यक्रमात.

0: कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं गीत होतं जगाच्या पाठीवर या चित्रपटातलं. रचना अर्थात गदिमांची होती संगीतकार सुधीर फडके, स्वर होता आशा भोसले यांचा. या रागाचे आणखी काही रंग अनुभवूया या विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
2: तुमच्या मनातल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी फिक्स डिपॉझिट स्कीम, सुरक्षितता, उत्तम व्याजदर आणि ठेवींचे आकर्षक पर्याय.
3: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.05%, ज्येष्ठ नागरिक 7.30%, मासिक आणि त्रैमासिक व्याजाच्या पर्यायांसह, मुदत 16 महिने, अटी लागू.
2: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: प्रत्येक टेस्ट एकदम बेस्ट. साताऱ्याचे काटदरे मसाले 1958 पासून. चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स काटदरे मसाले.
1: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुना गाडगिळ आणि सन्स मधूनच.
2: पुना गाडगिळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम्स आपल्या सेवेत. कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.
3: आपल्या मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट.
4: सक्सेस अबॅकस 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी.
3: मुलांची एकाग्रता, स्मरण शक्ती आणि आत्मविश्वास वाढवण्यास उपयुक्त कोर्स.
4: पुण्यामधील ऑफलाईन शाखा कासारवाडी, मांजरी बुद्रुक, नवी सांगवी, निगडी, नरे,
3: लोणी कंद, तळेगाव दाभाडे, जोशीवाडा, मोशी, वारजे आणि रावेत येथे.
4: संपर्क सक्सेस अबॅकस 888-56-0011
3: 88 88 56-0011.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोतेहो, सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे रागाच्या काही छटा आहेत. थोडासा रुसवा ते तीव्र संताप, अशा प्रकारे त्याचेही प्रकार असतात. आपली आवडती व्यक्ती आपल्यावर रुसली की तिचा अनुनय करणं देखील वेगळीच गंमत असते. खरं ना?

त्याच्याप्रमाणेच ती सुद्धा कधीतरी रुसते बर का. पण तिच्या रुसण्याचं कारण देखील तोच असतो. गदिमांनीच एका गाठण्यात म्हटल्याप्रमाणे, क्षणात हसणे क्षणात रुसणे, उन्हात पाऊस पुढे चांदणे, असा ऊन पावसाचा खेळ प्रेमाच्या नात्यात नेहमीच रंगतो.

पण हा राग जेव्हा प्रमाणाच्या बाहेर वाढतो ना, तेव्हा तो स्वतः सकट इतरांनाही जाळून टाकू शकतो. सुडाची भावना हे रागाचं असंच एक संहारक रूप.

ಪಗಯಾ

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
1: उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणारी कर्ज योजना
2: कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन. व्याजदर फक्त 9.25% पुढे.
1: कॅश क्रेडिट किंवा टर्म लोन स्वरूपात रुपये 5 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध. अटी लागू.
2: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्व्हिस इंडस्ट्री यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त कर्ज योजना कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.

0: रुई युनिव्हर्सल तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण. या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78 23 84 11 20 7823 84 1120.

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा,
1: हर चाय के साथ पालेकर।
2: श्रीमन महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
3: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी जरा स्टूलवर बसू का, माझे गुडघे भयंकर दुखतात।

0: तर खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केले. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
2: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: ऐकून काय मंडळी, जेवणामध्ये जे महत्व मिठाला तेच प्रेमात भांडण रुचवायला. हे थोडंच असेल ना तर प्रेमाची खुमारी आणखी जास्त वाढते. तेव्हा तुम्ही कोणावर रुसला असाल किंवा तुमच्यावर कोणी रुसलं असेल तर लक्षात ठेवा आणि प्रेमाच्या या आंबट गोड लोणच्याची चव मनसोक्त अनुभवा.

तर श्रोते हो, आज आपण अनुभवले गदिमांच्या प्रतिभेतून साकारलेले रागाचे काही रंग. ही गीतं गायली होती आशा भोसले, मालती पांडे, योगिनी जोगळेकर आणि लता मंगेशकर यांनी. संगीतबद्ध केली होती सुधीर फडके आणि वसंत पवार यांनी. तर यातली चित्रपट गीतं जी होती ना, ती होती जगाच्या पाठीवर, मुंबईचा जावई, लाखाची गोष्ट आणि गाठ पडली ठकाठका या चित्रपटातली.

0: याशिवाय गदिमा रचित गीत रामायणातले गाणं सुद्धा आपण ऐकलं. आणि याबरोबरच द कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
0: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी नेटवर्कच्या पुणे विविध भारती 101 FM वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. सकाळचे 8:58 झाली आहेत. जाणून घेऊया ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. माजी राष्ट्रपती भारतरत्न APJ अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना समाजमाध्यमावरील संदेशाद्वारे आदरांजली वाहिली आहे. डॉ कलाम सर्व देशभक्तांसाठी सदैव आदर्श असतील असं शहा यांनी या संदेशात म्हटलं आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागानं उत्तम कामगिरी निर्देशांकामध्ये 600 पैकी 461 गुण मिळवून संपूर्ण देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे. गतवर्षी जिल्ह्याला पहिला क्रमांक मिळाला होता. हे यश आम्हा सर्वांसाठी अभिमानास्पद असल्याचं जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत आणि शिक्षण सभापती शीतल यादव यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. यावर्षीच्या आषाढी वारीनिमित्त मुख्यमंत्री सचिवालय, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं संयुक्तरित्या विकसित करण्यात आलेल्या आरोग्य संपन्न वारी वेब ॲपला वारकरी भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या वेब ॲपचा 1,08,038 वारकरी भाविकांनी लाभ घेतला असून वारीच्या काळात आवश्यक आरोग्य सेवांसह इतर सुविधा सहज उपलब्ध झाल्यानं भाविकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ कुमार सप्तर्षी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी काल पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि युवक क्रांती दल यांनी या श्रद्धांजली सभेचं आयोजन केलं होतं. यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार, डॉ कबीर उमाकुमार, महाराष्ट्र गांधी स्मारक समितीचे विश्वस्त शिवाजीराव कदम, सचिव अन्वर राजन यांची यावेळी डॉ सप्तर्षी यांना श्रद्धांजली वाहणारी भाषणं झाली. इंग्लंडमध्ये ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत मीराबाई चानूनं मिळवलेल्या सुवर्णपदकाच्या जोडीला भारोत्तोलनात भारताच्या खात्यात काल आणखी 2 रौप्य पदकांची भर पडली. पुरुष गटात चनांबम ऋषिकांत सिंग आणि राजा मुथुपंडी यांनी 60 आणि 65 किलो गटात रौप्य पदकं पटकावली. त्यामुळे पदक तालिकेत 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्य पदकासह भारताची पदक संख्या 4 झाली आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58

0: Ampere Registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited.
1: Crescent Mutual Fund गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 9:01 आणि 17 सेकंद झालेत. ऐकूया आपला सगळ्यांचा आवडता लाखात एक कार्यक्रम.
4: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.

सर्व रसिक श्रोत्यांना शैलेश परांजपेचा सस्नेह नमस्कार. आदिमापासून ते अंतिम श्वासापर्यंत आपल्यावर कृपा दृष्टी करणारा परमेश्वर, या परमेश्वराबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे शब्द वसंत निनावे यांचे. आज अनुभवूया वसंत निनावे यांची जे वांछिल ते देणारी लेखणी.

0: या गाण्यामध्ये ईश्वराचं गुणगान गाताना वसंत निनावे या मातीचे आकाश तू, शिशिरास या मधुमास तू, देशी मृता तू अमृता अशा परस्पर विरोधी उपमांमधून शब्दांशी खेळलेत. वसंत निनावे यांच्याविषयी त्यांच्या गाण्यांविषयी अधिक जाणून घेऊया या व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
2: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
3: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
2: संपर्क 0206701900.

0: एक टेस्ट एकदम बेस्ट साताऱ्याचे काटदरे मसाले 1958 पासून चमचमीत मसाले चटपटीत लोणची खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स काटदरे मसाले।
1: आपल्या मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट
2: सक्सेस अबॅकस 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी
1: मुलांची एकाग्रता स्मरण शक्ती आणि आत्मविश्वास वाढवण्यास उपयुक्त कोर्स
2: पुण्यामधील ऑफलाईन शाखा कासारवाडी मांजरी बुद्रुक नवी सांगवी निगडी नरे
1: लोणीकंद तळेगाव दाभाडे जोशीवाडा मोशी वारजे आणि रावेत येथे
2: संपर्क सक्सेस अबॅकस 8888560011
1: 88 86 56 00 11।
3: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 9595924259।
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
5: कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत। श्रोते हो, गीत संगीत गायन क्षेत्रामध्ये अनेक वसंतांनी आपला ठसा उमटवला। कवी वसंत बापट, साहित्यिक वसंत कानेटकर, संगीतकार वसंत प्रभू, वसंत देसाई, वसंत पवार, गायक वसंतराव देशपांडे, याच मांदियाळीपैकी काहीसं अप्रसिद्ध नाव वसंत निनावे। वसंत निनावे यांची अनेक गाणी आजही रसिकांच्या स्मरणात आहेत। काही कवींची प्रसिद्धी त्यांना मिळाली नाही, पण शब्दांच्या डौलदार चालीतून ही गाणी आपल्या मनात रुंजी घालत राहतात।

वसंत निनावे यांचा जन्म भंडाऱ्याचा. पुढे ते नागपूरला शिक्षणासाठी, त्यानंतर नोकरीसाठी मुंबईला आले आणि तेव्हापासून मुंबई हीच त्यांची कर्मभूमी झाली. त्यांनी गीतलेखन तर केलंच, परंतु प्रामुख्याने उदरनिर्वाहासाठी काही वर्ष शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क खात्यामध्ये तसंच सहकारी बँकेत सुद्धा नोकरी केली. हे करतानाच दुसरीकडे त्यांचा संपर्क राहिला तो आकाशवाणी मुंबई केंद्राबरोबर. तिथल्या बाळ कुडतरकर, नीलम प्रभू अर्थात करुणादेव, यशवंतदेव अशा कलावंत अधिकाऱ्यांशी त्यांचे स्नेहबंध जुळले आणि आकाशवाणीसाठी त्यांनी विपुल लेखन केलं. भावसरगम या आकाशवाणी मुंबईच्या मासिक गाण्यांच्या कार्यक्रमासाठी त्यांनी अनेक गाणी लिहिली. आकाशवाणीसाठी त्यांनी लिहिलेल्या आकाशप्रिया या मुक्तछंदातल्या एकांकिकांच्या संकलनाला राज्य सरकारचा पुरस्कार प्राप्त झाला होता. ऐकूया वसंत निनावे यांनी लिहिलेलं एक गोड गाणं.

0: वसंत निनावे यांच्याबद्दल आणखीन जाणून घेऊया या व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
2: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
3: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
2: संपर्क 0206701900.

0: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची. संपर्क 9921055575 9921057575. आंबेकर लॉन्स.
1: शाही समारंभासाठी आंबेकर लॉन्स.
2: 15 वर्ष, 1 लाखहून अधिक रुग्णांचा विश्वास आणि एक ऐतिहासिक संकल्प. डॉक्टर दूध भाते नेत्रालयाच्या 15व्या वर्धापन दिनानिमित्त एकाच दिवशी 100 लेसिक शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात करून जागतिक विक्रमाचा प्रयत्न.
3: मोफत लेसिक पात्रता तपासणीसाठी आजच संपर्क साधा. डॉक्टर दूध भाते नेत्रालय, माणिक बाग, सिंहगड रोड, पुणे.
4: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
5: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 वाजता नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पेरंगुट आणि देहू.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
7: मगाशी म्हटल्याप्रमाणे आकाशवाणीसाठी गीतलेखन करताना अनेक संगीतकारांची वसंत निनावे यांचा संपर्क आला. यापैकी दत्ता डावजेकर आणि बाळ बर्वे या संगीतकारांसाठी त्यांनी जास्त काम केलं. तलत मेहमूद यांनी मराठीमध्ये मोजकीच गाणी गायली, त्यातली काही गाणी वसंत निनावे यांची होती आणि संगीत होतं बाळ बर्वे यांचं. ऐकूया यापैकीच हे गाणं.

0: श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 02-0670-29100।
3: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है।

0: करी।
1: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत। आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे। आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा। अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा।
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
3: आणि स्वामिनीचा मान्सून इश्यू सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठे करोड, बिझीलँड बिल्डिंग, पुणे।
4: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
5: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची।
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
7: अनेक गीतकारांनी स्त्री मनाच्या भावना उलगडून दाखवणारी गाणी लिहिली। वसंत निनावे यांनी सुद्धा अशी काही गीतं लिहिली। सोपी प्रावाही काव्यरचना, शब्दांमधली नादमयता, यामुळे गाणी सहज गुणगुणता येतील अशी झाली। रसिकांना जे हवं ते उत्तमोत्तम काव्य ते देत गेले आणि जन्माला आली अनेक बहारदार गाणी।

वसंत निनावे हे उत्तम अनुवादक होते. बैजू बावरा आणि शिवरायांचे आठवावे रूप ही नाटकं त्यांनी लिहिली. तसंच गोल गोल राणी हे बालनाट्यसुद्धा लिहिलं. त्यांच्यातल्या लेखनाचा वारसा त्यांची कन्या रोहिणी निनावे समर्थपणे चालवत आहेत. नोकरीमुळे मनासारखं काव्यलेखन करता येत नाही याची खंत त्यांना नेहमी वाटायची. सेवानिवृत्त झाल्यावर यासाठी भरपूर वेळ द्यायचा असं त्यांनी ठरवलं होतं. पण दुर्दैवाने ज्या दिवशी ते सेवानिवृत्त झाले त्याच दिवशी त्यांचं अचानक देहावसान झालं आणि त्यांच्या मनातली इच्छा अपूर्णच राहिली.

0: आजच्या कार्यक्रमात आपण ऐकले रामदास कामत, सुमन कल्याणपूर, श्यामा चित्तार, तलत मेहमूद, अपर्णा मयेकर आणि सी रामचंद्र यांनी गायलेली वसंत निनावे यांची गाणी. संगीतकार होते यशवंत देव, दशरथ पुजारी, रंजना प्रधान, बाळ बर्वे, दत्ता डावजेकर आणि सी रामचंद्र. वसंत निनावे यांच्या काव्य प्रवासाचा धावता आढावा आज आपण घेतला. अशाच आणखी एखाद्या कवीचे लेखणीचे रंग उलगडूया आणखी एखाद्या कार्यक्रमात. आज मात्र शैलेश परांजपेला अनुमती द्या. नमस्कार.
1: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे ठीक 9:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत नाट्यसंगीताचा कार्यक्रम
2: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेव ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
0: या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत.

कार्यक्रमात सुरुवातीला पण ऐकलीत संभद्र या नाटकातली नांदी समूह स्वरात. गीतरचना आणि संगीत अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं होतं. यानंतर कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या मानापमान या नाटकातलं पद ऐकूया, स्वर आशा भोसले यांचा.

0: पुणे आय केअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुणे आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुणे आय केअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
1: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
2: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.
3: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही

0: कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुना गाडगीळ आणि सन्स मधूनच.
1: पुना गाडगीळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम्स आपल्या सेवेत. कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
2: काय काकू, आजच्या पेपरात नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे.
3: अरे डोळ्यांना अंधुकसं दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत.
2: काकू मग माझ्या सोबत जंगली महाराज रोड वरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला. तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा, तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
0: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
4: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
5: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: पंडित राम मराठे यांनी संगीतबद्ध केलेलं पद होतं विद्याधर गोखले यांचं. नाटक मंदारमाला आणि हा स्वर होता मधुवंती दांडेकर यांचा.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: कधी असले कधी गेले कधी पाणी डोळे.
3: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुन्हा आय केअर मधून. पुन्हा आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुन्हा आय केअर वानवडी इथे. संपर्क 73 502 77 77 9. पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.

0: पंडित प्रभाकर कारेकर यांच्या स्वरात मृच्छकटिक या नाटकातलं पद आपण ऐकलं. पदरचना आणि संगीत गोविंद बल्लाळ देवल यांचं होतं.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: 10 लाखांची लॉटरी मला. वाव.
3: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
4: RBI सांगते
5: जाणकार बना सतर्क रहा.
6: PM जय अब गरीबों की जय बन गई है.

0: करी।
1: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत। आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे। आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा। अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा।
2: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय। जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे। गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत, तुम्ही बसवून घ्या। भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते। 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय।
3: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर।
4: हर घर सूर्यघर।
5: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम। डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक। आरोग्यम नमोस्तुते। सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
6: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका। प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
5: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम। डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक। सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।

0: हे पदोतर राम गणेश गडकरी यांच्या एकच प्याला या नाटकातलं पदरचना विठ्ठल सीताराम गुर्जर यांची होती आणि स्वर होता पंडित कुमार गंधर्व यांचा.
1: पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. 9:58 झालेत. जाणून घेऊया ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
3: विविध भारती पुणे ठळक बातम्या. केंद्रीय राखीव पोलीस दलाचा आज वर्धापन दिन असून त्यानिमित्त केंद्रीय

0: गृहमंत्री अमित शहा यांनी या दलातील सर्व कर्मचारी अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. यासंदर्भात समाज माध्यमावर प्रसिद्ध केलेल्या संदेशात अमित शहा यांनी म्हटलं आहे की भारताची अंतर्गत सुरक्षा राखण्यासाठी आतापर्यंत या दलानं अनेक महत्वपूर्ण ऐतिहासिक कामगिरी केली आहे. विशेषतः नक्षलवाद रोखण्यात आणि देशाच्या प्रगतीसाठी या दलानं उत्कृष्ट कामगिरी केली आहे. देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाचं सर्वोच्च बलिदान देणाऱ्या या दलातील जवानांचं स्मरण करत अमित शहा यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. सातारा जिल्ह्यातल्या कराड तालुक्यातील खोडशी धरणाचं काम बऱ्याच वर्षांपासून अपूर्ण आहे. त्यासाठी आवश्यक निधी देऊन हे काम मार्च 2027 पर्यंत पूर्ण केलं जाईल असं आश्वासन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलं आहे. विखे पाटील यांनी खोडशी धरणाची आणि कालव्याची काल पाहणी केली त्यानंतर ते बोलत होते. या धरणाच्या कालव्यातून गटाराचं पाणी आणि कचरा मोठ्या प्रमाणात जात असल्यामुळे दूषित पाणी शेतकऱ्यांच्या विहिरी आणि शेतामध्ये जात आहे. त्यामुळे हा कालवा बंदिस्त करण्याचा निर्णयही घेण्यात आला. राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर होताच काल कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्याच दिवशी 4,850 खातेदारांनी केवायसी पूर्ण केली. अजून 18,282 खातेदार प्रलंबित आहेत. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर पैसे संबंधितांच्या खात्यावर वर्ग केले जाणार आहेत. या योजनेद्वारे सप्टेंबर 2025 अखेर थकबाकीदार शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे. याशिवाय पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. 21 ते 25 जुलै दरम्यान मुंबईत न्यूझीलंडला पाठवण्यात येणाऱ्या एका कुरिअर पार्सलमध्ये लपवून ठेवलेले 5 कोटी रुपये किमतीचे सुमारे 11 किलो अंमली पदार्थ नियंत्रण विभागानं जप्त केले आहेत. या प्रकरणी चेन्नईतून एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58
1: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
3: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क्स. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
4: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 10:01 आणि 15 सेकंद झालेत. आता ऐकूया काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. सुरुवातीला बाळ एम जोगडेकर द्वारा कार्यक्रम.
6: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक मेसर्स बाळ एम जोगडेकर.

0: आणि टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एन जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920 11 49 17, 9920 114917.
1: येऊ करे प्रसाद.
2: अरे नाईक काका आणि कुंदा काकू, अरे या या.
3: म्हटलं आज तुझ्याकडे जेवायला जाऊ.
2: तुमचाच डायनिंग हॉल आहे, जेवण करूया, पण आधी जरा गप्पा मारू ना. चला.
1: अरे रोज दुपारी मी, कुंदा, विराजस, मानस आणि दोन्ही सुना घरी एकत्र जेवतो, पण दोन तीन दिवस विराजस आणि मानस ट्रिपला गेलेत.
3: आमच्याही मागे लागले होते चला चला म्हणून, पण आम्हीच नको म्हटलं. म्हटलं आम्हालाही दोघांना वेळ घालवू दे एकत्र.
1: पण ही काही माझ्या फरमाईची पूर्ण करायला तयार होईना, मग म्हटलं तुझ्याकडे यावं जेवायला.
2: उत्तम निर्णय घेतला. आणि एक फोन केला असता तर मी पार्सल पाठवून दिला असतं की तुमच्याकडे?
1: हो रे, पण आज सकाळीच तुझा कार्यक्रम ऐकला रेडिओवर. गरमागरम जेवणाची मजाच काही वेगळी. तव्यावरची पोळी भाकरी थेट जेव्हा ताटात येते तेव्हा दोन घास जास्त जातात, असं तूच म्हणालास ना.
2: हो, म्हणजे तुम्ही पण ऐकता रेडिओ?
1: प्रश्नच नाही. अरे रोज रेडिओच्या आवाजानेच दिवसाची सुरुवात होते.
2: हो, रोज इतके जण जेवायला येतात, बरेच जण आठवणीनं सांगतात तुमचा कार्यक्रम रेडिओवर ऐकला म्हणून.
1: हो, पण तुला ही कल्पना सुचली कशी?
4: मी सांगते. काका प्रसादचा एक मित्र आहे, त्याचं साड्यांचं दुकान आहे, त्यांनीच आम्हाला नंबर दिला बाळ एम जोगळेकर ऍड एजन्सीचा.
2: तुम्हालाही देऊन ठेवतो त्यांचा नंबर, म्हणजे तुमच्या ज्या नवीन स्कीम चालू आहेत ना त्यांची जाहिरात करता येईल. सांगतो एक मिनिट हा.
3: बघा, मी पण हेच सांगत होते, कितीतरी बिल्डर्स असे कार्यक्रम जाहिराती रेडिओवर करतात.
4: हो,
3: तुम्ही बोला, आपल्या मुलांची पुढच्या पिढीची रेडिओवरून ओळख करून द्या
4: मग.
3: पण शेवटी सोनारांनाच कान टोचावे लागतात.
2: हा घ्या काका, 9920 11 49 17.
1: 9920 11 49 17 हा अमेय जोगळेकरांचा नंबर आहे ना.
4: काका, ते आपल्या व्यवसायानुसार आपल्याला उत्तम मार्गदर्शन करतात आणि त्यांच्या जाहिरातींच्या संकल्पना पण अप्रतिम असतात बरं का.
1: हो, मी पण ऐकतो ना. मला वाटतं जवळपास 20-22 वर्षांपासून ते रेडिओच्या क्षेत्रात आहेत. त्यापूर्वी त्यांचे चित्रपट होते, बाळ जोगळेकर आणि वसंत जोगळेकर मिळून करायचे. कोणते ग कुंदा?
3: अहो तो नाही का, आपण लग्नानंतर बघायला गेलो होतो हा खेळ सावल्यांचा. आणखीन कुठले हो?
1: आज और कल.
3: हा, एक कली मुस्काई, जानकी, आंचल.
2: बरोबर, त्यांचीच ही तिसरी पिढी अमेय जोगळेकर.
4: आणि अजून एक ओळख म्हणजे त्यांचे आजोबा आधुनिक वाल्मिकी ग दि माडगुळकर.
3: अगोबाई,
4: म्हणजे बाळ जोगळेकरांचे व्याहीच हो.
1: हे माहित नव्हतं मला. आता मलाही वाटतंय की एखादा कार्यक्रम करावा रेडिओवर. काय, हल्ली घर घेताना प्रॉपर्टी घेताना अनेक प्रश्न ग्राहकांच्या मनात असतात. रेरा, महारेराचे नियम, त्यानुसार मिळालेले अधिकार माहिती नसतात. रिडेव्हलपमेंट बद्दल सुद्धा खूप प्रश्न, गोंधळ असतात.
3: आणि या सगळ्याबद्दल एक अनुभवी बिल्डर म्हणून तुम्ही बोलावं असं आम्हाला वाटतं.
4: काका तुम्ही नक्की बोला आणि विराजस मानसला पण सांगा हं बोलायला. अहो सामान्य ग्राहकांना याचा फायदा होईलच, पण तुम्हालाही होईल. बर, आता जेवायला बसूयात का? नाहीतर मोदक गार होतील.
1: मोदक? मग तर लगेच बसू, तसंही गरम पदार्थांच्या या घमघमाटाने पोटात आधीच कावळे ओरडायला लागलेत.
3: श्रेया, आणि आता जेवायची पानं नाही ना घेतली तर हे ओरडायला लागतील.
4: मी टेबल रेडी करते आणि 2 मिनिटात तुम्हाला बोलवते.
2: तोवर हवं तर तुम्ही अमेय जोगळेकरांशी बोलून घ्या ना.
1: चालेल, लावतो फोन. 9920 11 49 17. नमस्कार, अमेय जोगळेकर का?
5: नमस्कार, बोलतोय.
2: रेडिओवर मुलाखतीचे कार्यक्रम, जाहिराती किंवा जिंगल्स करण्यासाठी संपर्क करा अमेय जोगळेकरांना 9920 11 49 17, 9920 114917. बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला आमच्या अनुभवाची जोड.
6: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक मेसर्स बाळ एम जोगळेकर.
7: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
8: नमस्कार श्रोते हो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
9: नमस्कार.
8: ऍसिडिटीच्या समस्या आपण बघतो की हल्ली खूपच वाढत चाललेल्या आहेत आणि रादर ही कॉमन समस्या आहे. 10 माणसांमध्ये 7 माणसांना ऍसिडिटीचा त्रास हा असतोच आणि त्याचं प्रमाण सुद्धा इतकं वाढतंय की रोजच्या रोज लोक ऍसिडिटीच्या गोळ्या घेतात. तर या ऍसिडिटीच्या गोळ्या घेऊन ऍसिडिटी कमी करणं हे योग्य आहे का? आयुर्वेद काय सांगतं? ऍसिडिटी वाढण्यामागची कारणं काय आणि ही वाढू द्यायची नसेल तर काय केलं पाहिजे?
9: कसं आहे की आपल्या पोटामध्ये पचनासाठी हायड्रोक्लोरिक ऍसिड तयार होत असतं. आता याचं प्रमाण प्रमाणापेक्षा जास्ती वाढायला लागलं तर मात्र हे ऍसिड तुमच्या अन्ननलिकेमध्ये वर यायला लागतं. त्यामधून मग छातीत जळजळ चालू होते, आंबट ढेकर यायला लागतात. कारण ऍसिड वाढल्यामुळे पचन व्यवस्थित होत नाही, त्यामुळे ढेकर यायला लागतात, पोट फुगायला लागतं, घशात जळजळ होते कारण ऍसिड येते, शेवटी वर येतं ते. त्याच्यानंतर एक्सेस झालं तर ते उलटी होते त्यांनी, बरोबर ना, ज्याला आपण म्हणजे गॅस्ट्रोइसोफेगियल रिफ्लक्स असं म्हणलं जातं. तर ओव्हरऑल जर का आपण बघितलं तर हे ऍसिड का वाढतं, बरोबर ना, याच्यासाठी पहिलं मानसिक कारण म्हणजे टेन्शन वाढली तुमची तरी सुद्धा तुमचं ऍसिड वाढतं. दुसरी गोष्ट जर का आपण बघितली याच्यामध्ये तर आपल्या खाण्यापिण्याच्या जे काही म्हणजे टायमिंग्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे ऍसिड वाढण्याची शक्यता असते. आपण काय खातो याच्यावर पण ऍसिड वाढण्याची शक्यता असते. तेलकट तिखट जास्ती खाल्लं जाणं किंवा मसालेदार जास्ती खाल्लं जाणं हे एक बेसिक कॉमन कारण आहे. आणि आता सध्याच्या काळात जर का बघितलं की आपण एवढं केमिकलचं खात असतो, म्हणजे प्रत्येक गोष्टीवर केमिकलचा मारा आहे, म्हणजे त्याला पिकवण्यासाठी पण केमिकल वापरलं जातं, टिकवण्यासाठी पण केमिकल वापरलं जातं सगळीकडेच. पण आपण जरी या गोष्टी खाल्ल्या तरी शरीराला मात्र त्या कळतात, शरीर हे केमिकल ऍक्सेप्ट करायला तयार होत नाही आणि मग हे जाळून टाकण्यासाठी परत ऍसिड वाढतं. इव्हन आता बऱ्याच गोष्टींची आपल्याला ऍलर्जी तयार झालेली आहे. म्हणजे आम्ही अनेक जणांमध्ये बघतो की काही जणांमध्ये ग्लुटीनची ऍलर्जी आहे, बऱ्याच वेळेला म्हणजे रिपोर्टमध्ये येत नाही परंतु सिम्पटम सेम असतात. त्यामुळे गहू बंद केल्याने सुद्धा बऱ्याच जणांची ऍसिडिटी कमी होते, काही जणांना लॅक्टोजची ऍलर्जी झाली आणि आजकाल तर बघितलं आपण दुधामध्ये तर काही युरिया आणि काय काय आपल्याला आलेलं आहे, मग ह्या गोष्टी काही शरीर ऍक्सेप्ट करणार नाहीये. तर त्यामुळे अनेक गोष्टींची जर का आपल्याला ऍलर्जी निर्माण झाली, बरोबर, की आपण रिफाईंड ऑइल घेतो त्यामध्ये काही एखाद्या केमिकलची ऍलर्जी निर्माण होते आणि ह्या सगळ्या कारणांमुळे काय होतं की ऍसिडिटी वाढत चाललेली आहे. तर बेसिकली ऍसिड वाढण्यामागचं कारण काय हे बघून जर का ट्रीटमेंट केली तर ऍसिडिटी नक्कीच बरी करता येते.
8: म्हणूनच श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, पित्ताचे विकार, वंध्यत्व यावरच्या यशस्वी आयुर्वेदिक उपचारांसाठी तुम्ही संपर्क करू शकता डॉक्टर विद्याधर गिरी यांच्या अॅडव्हान्स आयुर्वेदाला. डॉक्टर गिरी गुरुवारी करिश्मा चौक कोथरूड आणि ढोले पाटील रोड रुबी हॉल जवळ इथे, शुक्रवारी काळेवाडी पिंपरी चिंचवड इथे आणि इतर दिवशी हडपसर इथे भेटू शकतील. संपर्क 84 84 05 10 25, 84 84 05 10 25, 8484 05 10 25. डॉक्टर गिरी, मग आयुर्वेद काय सांगतं की कशा पद्धतीने आपण ऍसिडिटी ही कंट्रोलमध्ये ठेवू शकतो?
9: कसं आहे की आजकाल नुसत्या गोळ्या खाल्ल्या जातात, पण एक लक्षात घ्या की जेव्हा पोटामध्ये ऍसिडिटी वाढते ती कधी ना कधी तुमच्या शरीरामध्ये ऍब्सॉर्ब होणार आहे. रक्तातली ऍसिडिटी वाढली तर तुम्हाला ब्लड प्रेशर होणार आहे, उद्या या ऍसिडिटीमुळे ब्लड ब्लॉकेजेस होणार आहेत, अटॅक येऊ शकतो. शरीरातली ऍसिडिटी वाढली तर हाडांमधलं कॅल्शियम फॉस्फरस काढलं जाऊ शकतं, त्यामुळे हाडं वीक होऊ शकतात. त्यामुळे गोळीने टेम्पररी जरी ऍसिड कंट्रोल होत असेल तरी सुद्धा बाकी कॉम्प्लिकेशन मात्र आपल्याला टाळता येत नाही. तर आयुर्वेदामध्ये काय सांगितलंय की निदान परिवर्जन, म्हणजे पहिल्यांदा कारण काय ऍसिडिटी वाढण्याचं, एखाद्या गोष्टीची ऍलर्जी आहे का, टेन्शन आहेत का, मानसिक कारण काय, शारीरिक कारण काय, या गोष्टींचा विचार करा आणि त्याच्यानंतर आयुर्वेदामध्ये ऍसिड बॅलन्स करण्यासाठी किंवा पचनासाठी दीपन पचनासाठी खूप चांगली औषधं येतात आणि त्या औषधांचा जर का योग्य वापर केला तर ऍसिडिटी आपल्याला पूर्णपणे मुळापासून बरी करता येते आणि तशी केली तरच फ्युचर कॉम्प्लिकेशन आपल्याला टाळता येतात. त्यामुळे कसं असतं की प्रायमरी लेवलला जर का तुम्ही ऍसिडिटी रिपेअर केली तर हे फ्युचर कॉम्प्लिकेशन तुम्हाला नक्कीच टाळता येतील आणि त्यासाठी आयुर्वेदाला पर्याय नाही.
8: म्हणूनच श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, पित्ताचे विकार, वंध्यत्व यावरच्या आयुर्वेदिक उपचारांसाठी तुम्ही संपर्क करू शकता डॉक्टर विद्याधर गिरी यांच्या ऍडव्हान्स आयुर्वेदाला. डॉक्टर गिरी गुरुवारी करिश्मा चौक कोथरूड आणि ढोले पाटील रोड रुबी हॉल जवळ इथे, शुक्रवारी काळेवाडी पिंपरी चिंचवड इथे आणि इतर दिवशी हडपसर इथे भेटू शकतील. संपर्क 84 84 05 10 25, 84 84 05 10 25, 8484 05 10 25. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
9: नमस्कार.
7: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: AMFI registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार वाणी सर.
2: नमस्कार मॅडम, गुड मॉर्निंग श्रोते हो.
1: आपण बघितलं आता हा सगळा जसा जसा आषाढीचा दिवस जवळ यायला लागतो तसं तसं हरिनामाचा गजर वाढत जातो. त्या भक्तिरसात सगळेजण रंगून गेलेले असतात. अगदी कुठलाही सामान्य माणूस हा असामान्यपणे त्या भक्तिरसात रंगून गेलेला असतो. आणि याच वारीचं आणि गुंतवणुकीचं एकमेकांशी कसं नातं असू शकतं याबद्दल तुम्ही सांगत होता. आजच्या भागात तुम्ही काय बोलणार आहात?
2: कसं आहे बघा मॅडम, वारी आणि गुंतवणूक हा एक समृद्ध प्रवास आहे. रामकृष्ण आणि ज्ञानोबा तुकाराम विठ्ठल विठ्ठल या गजरात जेव्हा लाखो पावले पंढरीच्या दिशेने चालतात तेव्हा केवळ एकच प्रवास होत नसतो तर तो जीवनाचा एक मोठा धडा असतो. आज आपण एक अनोखा विषय हा इथे बोलतोय, वारी आणि गुंतवणूक.
3: बरोबर.
2: वरवर पाहता एक अध्यात्म आहे, दुसरी संपत्ती आहे, संपत्तीची निर्मिती आहे. पण वारीचे तत्वज्ञान समजून जर घेतलं तर लक्षात आपल्याला येईल की एक यशस्वी वारकरी आणि एक यशस्वी गुंतवणूकदार यांच्यात कमालीचं साम्य आहे. तर नक्की यातले काय पैलू आहेत, जसं आपण मागच्याही एपिसोड मध्ये काही बघितले तर त्यातले काही पैलू जे राहिले तर कठीण प्रसंग आणि थकवा, म्हणजे टायरलेसनेस आणि हार्डवर्क. वारीचा संदर्भ आपण जेव्हा इन्व्हेस्टमेंटशी जोडतोय तेव्हा वारीचा संदर्भ आळंदी देहू पासून पंढरपूरचे अंतर अजिबात सोपं नाहीये मॅडम. कडक ऊन, मुसळधार पाऊस, पायात आलेले फोड आणि शरीराला आलेला प्रचंड थकवा, शेकडो किलोमीटर पायी चालताना अंग मोडून जातं पण वारकरी अजिबात थांबत नाही. तो आपले कष्ट हे आनंदाने स्वीकारतो. सेम गुंतवणूकदारच आहे बघा, जेव्हा गुंतवणुकीचाही प्रवास नेहमी, म्हणजे आपण कधीही बघितलं तर गुंतवणुकीचा प्रवास
3: हा
2: अजिबात सरळ रेषेत नसतो. जेव्हा मार्केट कोसळतं, मंदी येते, किंबहुना आर्थिक चणचण भासते तेव्हा गुंतवणुकीची खरी सत्व परीक्षा असते. गुंतवणूक थांबवावी का अशी मानसिक थकवा आणणारी परिस्थिती निर्माण होते. पण खरा गुंतवणूकदार बाजारातील या ऊन पावसाला न घाबरता कष्टाने कमवलेला पैसा सातत्याने शांतपणे गुंतवणूक करत राहतो. तसंच तीव्र इच्छाशक्ती आणि ध्यास, डिझायर टू कम्प्लीट. वारीचा संदर्भ काय बघा, वारकऱ्याला थकव्यावर मात करायला कोणती गोष्ट भाग पाडते ती म्हणजे त्याच्या मनातली तीव्र इच्छाशक्ती, डिझायर. काहीही झालं तरी माऊलींच्या चरणी लीन व्हायचेच, वारी पूर्ण करायचीच हा एकच ध्यास त्याचं प्रत्येक पाऊल पुढे टाकायला ताकद देतो. आता जेव्हा मी हे इन्व्हेस्टमेंट संदर्भात जोडतोय तेव्हा गुंतवणूकदारांकडेही असाच एक ध्यास असावा लागतो. म्हणजे मुलांचे उच्च शिक्षण, स्वतःचे घर किंवा सन्मानाने निवृत्त होणे, जीवन हे पंढरपुरासारखं वाटतं. वाटेत कितीही अडचणी आल्या तरीही आपले आर्थिक धैर्य, फायनान्शियल गोल्स पूर्ण करण्याचा संकल्प हा जर पक्का असेल तर माणूस मध्येच गुंतवणूक मोडत नाही. जसा वारकरी शेवटपर्यंत चालत राहतो तसा गुंतवणूकदार देखील त्याच्या ध्येयापोटी, ध्यासापोटी गोल्स पूर्ण करायचे म्हणून तो संकल्प कायम डोक्यात ठेवून कायम चालत राहतो. तसंच एक विषय बघा, तुळशीचं रोप, याचं अत्यंत महत्व आहे जेव्हा वारकरी संप्रदायांचा विचार होतो किंवा वारीचा विचार होतो.
1: पण श्रोते हो, SIP, SWP, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशनसाठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97-64-12-55-33, 97-64-12-55-33, 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता.
2: आता तुळशीच्या रोपाची पवित्रता किंवा त्याचं काय दाखवतं तुळशीचं रोप किंवा ते का कॅरी केलं जातं, तर एक ते मूल्य आहे बघा ज्याचं कायम तुळशीला ना आपण म्हणजे मूल्यांचा सिम्बॉल असं देखील आपण म्हणू शकतो. म्हणजे आता याचा जर आपण वारीशी संदर्भ लावायचा असेल तर वारीमध्ये वारकऱ्यांच्या डोक्यावर तुळशीचे वृंदावन किंवा हातात तुळशीचे रोप असते. म्हणजे कधीतरी तुमच्याशीच बोलताना मॅडम तुम्ही म्हणालेला होतात की तुळशीचं रोपटं हे ऑक्सिजन देतं. आता कायम ऑक्सिजन हा आपल्या बरोबर असावा आणि ती एनर्जी मेंटेन करावी याच्यासाठी सुद्धा ते तुळशीचं रोप हे कॅरी केलं जातं जेव्हा वारीचा विचार होतो. कितीही गर्दी असली तरी वारीतले लोक त्या तुळशीच्या रोपाला अगदी काळजीपूर्वक जपतात, कारण तुळशी हे पवित्रतेचं, सात्विकतेचं आणि समर्पणाचं प्रतीक आहे. जेव्हा गुंतवणुकीचा संबंध आहे तर गुंतवणुकीच्या प्रवासात ही तुळशी म्हणजे आपलं मूल्य आणि सुरक्षितता, इथिकल अँड सेक्युअर्ड इन्व्हेस्टिंग असं मी त्याला म्हणू शकतो. पैशांच्या मोहापोटी चुकीच्या किंवा फसव्या योजनांमध्ये किंवा लॉटरी सारख्या सट्ट्यामध्ये पैसे न लावणं म्हणजे आपल्या गुंतवणुकीची सात्विकता टिकवणं. आपल्या पोर्टफोलिओमध्ये टर्म इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, आपत्कालीन निधी या तुळशी सारख्या पवित्र गोष्टी आधी जपल्याच गेल्या पाहिजेत. डिसिप्लिन, पेशन्स, कमिटमेंट, डिलिव्हरी ह्याच्याबद्दल आपण आधी बोललेलो आहोत मॅडम, पण तरी थोडक्यात, जशी वारीत रोज ठराविक वेळी उठून चालण्याची शिस्त असते तशीच गुंतवणूकदाराला दरमहा SIP करण्याची शिस्त असते. पेशन्स विठ्ठल लगेच पहिल्या दिवशी भेटत नाही, 20 ते 22 दिवस वाट पहावी लागते. तसेच गुंतवणूक करून देखील चक्रवाढ व्याजाची वाट किंवा त्याची जादू पाहण्यासाठी वर्षानुवर्ष संयम हा ठेवायला लागतो. कमिटमेंट, वचनबद्धता, वाटेत सोयी सुविधा नसल्या तरी वारकरी अजिबात मागे फिरून बघत नाही. गुंतवणूकदारांनी देखील बाजारातील चढउतारांना न घाबरता आपल्या ध्येयांशी बांधील हे राहिलंच पाहिजे, तर ती अचीवमेंट ही मिळू शकते. आणि फायनली फळप्राप्ती, डिलिव्हरी ज्याला आपण म्हणू, शेवटी जेव्हा विठ्ठलाचे मुखदर्शन होतं तेव्हा वारकऱ्यांचे सगळे कष्ट हे विरून जातात. तसेच गुंतवणुकीची मॅच्युरिटी किंवा आपली स्वप्न जेव्हा पूर्ण होतात तीच आर्थिक प्राप्ती किंवा फायनान्शियली डिलिव्हरी असते असं आपण म्हणू शकतो. तर मंडळी, वारकरी आपल्याला फक्त देवाकडे जाण्याचा रस्ता दाखवत नाही तर जगण्याचा आणि समृद्ध होण्याचा मार्ग दाखवतात. शरीरात थकवा असेल, वाटेत कष्ट असतील, पण जर डोक्यावर तुळशीसारखं पवित्र विचाराचं साधन असेल, मनात ध्येयाचा अढळ ध्यास असेल आणि चालण्यात शिस्त आणि संयम असेल तर जशी पंढरीची वारी यशस्वी होते तसेच आपल्या आयुष्याची आर्थिक वारी देखील नक्कीच यशस्वी होईल. चला या आर्थिक वारीचे वारकरी बनूया. धन्यवाद. राम राम. कृष्ण हरी.
1: वा, किती छान सोप्या शब्दामध्ये आपल्याला गुंतवणुकीबद्दल या सगळ्या गोष्टी वाणी सरांनी समजावून सांगितल्या आहेत. आणि म्हणूनच श्रोते हो, तुमच्या आर्थिक वारीला तुम्हीही सुरुवात करताय ना, आणि त्यासाठी कुठल्याही प्रकारच्या मार्गदर्शनाची गरज लागली तर जरूर संपर्क करा क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 97-64-55-33 97-64-55-33 9764-12-55-33. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही पुन्हा ऐकू शकता. परत भेटूयात क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात भूषण वाणीसरे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो. नमस्कार वारकऱ्यांनो. धन्यवाद. राम राम. रामकृष्ण.

0: Amphire registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: श्रोत्यांनो नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत. हेल्थ कोच विक्रम मेहंदळे आहे नेहमीप्रमाणेच गप्पा मारायला, फिटनेस बद्दल सांगायला आणि काही साधे सोपे उपाय सुचवायला. विक्रम गुड मॉर्निंग.
5: गुड मॉर्निंग चित्रा. श्रोत्यांनो नमस्कार.
4: मी म्हणलं तसं खरंच तुझे उपाय खूप साधे सोपे असतात आणि ते करणं सुद्धा आपल्याला किती अवघड असतं अशी तक्रार घेऊन लोक आलेली असतात. पण जेव्हा करतात तेव्हा त्यांना जाणवतं की आपण किती पटकन आटोक्यात येऊ शकतो.
5: हो म्हणजे कसं, ऍक्च्युली फक्त वजन असं नाहीये, म्हणजे लाईफस्टाईलच इन जनरल आजकाल खूप खराब होत चालली आहे. आणि ते खराब होण्याचं पहिलं तर सर्वात मोठं कारण म्हणजे हातात मोबाईल. आणि ते झाल्यानंतर मग रात्री झोपायच्या वेळा आता पुढे पुढे चालल्या आहेत. पण जबाबदाऱ्यांमुळे उठावं लागतं, मग झोप खराब होते, मग व्यायाम करायची इच्छा होत नाही, बाहेरचं खाण्याचे ऑप्शन्स वाढलेले आहेत, घरचं आजकाल कुणाला खायला आवडत नाही, लहान लहान मुलं तर आजकाल म्हणजे घरचं खायला नाहीच म्हणतात. आणि यामुळे सगळे प्रॉब्लेम चालू झालेत. बाकी काही
4: राईट, आजचे केस बघूयात. 17 वर्षांची ही मुलगी, आपण नाव बदललंय, रुचा असं नाव समजूया. गेले 6 महिने आता तिला पिरियड्स आले नाहीत, म्हणून मग आईनी चेक करायला नेलं तेव्हा गोळ्या देऊन पिरियड्स यायचे असा प्रकार सुरू झाला. पण गोळ्या बंद केल्या की पुन्हा प्रॉब्लेम व्हायचा. 84 किलो वजन झालं. आता डॉक्टरांनी वजन पण कमी करायचा सल्ला दिला होता.
5: आता रुचाची केस सांगायची झाली तर अनफॉर्च्युनेटली आजकाल अशा केसेस वाढायला लागल्यात. वय वर्ष 17 आणि वजन 84 किलो, म्हणजे त्या वयाकरता हे वजन खूप जास्त आहे. आणि गेले 6 महिने पिरियड्सच रुचाला आले नव्हते. आणि तिच्या गायनेकोलॉजिस्टनी तिला कॅटेगोरिकली सांगितलं होतं की तुझ्या उंचीप्रमाणे तुझं वजन प्रचंड जास्त वाढलेलं आहे, ते वजन तुला कमीच करावं लागेल, तुला व्यायाम चालू करायला लागेल. आता तिची जेव्हा मी लाईफस्टाईल स्टडी करण्याचं हे केलं तेव्हा मला कळलं की तिच्या खाण्याच्या हॅबिट्स ह्या कम्प्लिटली चुकीच्या होत्या. म्हणजे तिला कुठल्याच भाज्या खायला आवडत नव्हत्या, नंबर वन. नंबर दोन म्हणजे नाश्त्याला तिच्या रोज मॅगी पास्ता वगैरे ह्या गोष्टी ती खायची आणि व्यायामाचा कम्प्लीट अभाव. तर ह्या सगळ्या गोष्टींचं एकत्रित

0: करण म्हणजे तिचा हा प्रॉब्लेम पीसीओडीचा चालू झाला होता. चांगली गोष्ट यातली म्हणजे तिच्या आई आणि वडील दोघही भेटायला आले होते. मला तिच्या बरोबर त्यांनाच समजावायला लागलं पहिले की काय
1: काय करायला पाहिजे. तू काय समजावलंस ते ऐकण्यात इंटरेस्ट आहेच. त्याआधी श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5 पुणे आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. कॉन्टॅक्ट 9011325000 9011325000 9011132500. विक्रम ब्रेकवर जाण्यापूर्वी रुचाची केस आपण बघतोय. 17 वर्षांची आता ही मुलगी आणि तू म्हणालास तसं की आई वडील आले होते, सो तुला त्यांना आधी समजावं लागलं.
0: आता तिच्या आई वडिलांना पहिल्यांदा मी हे समजावून सांगितलं, म्हणलं तुमच्या मुलीच्या खाण्याच्या हॅबिट्स ह्या कम्प्लिटली बिघडलेल्या आहेत. मग त्यांचं असं म्हणणं होतं की आमची मुलगी ऐकतच नाही. म्हणलं ती घरीच खाते, तिला दुसरं काही ऑप्शन नाहीये बाहेर कुठे जाऊन खायचा, तर तिला तुम्हाला कंपल्शन बनवायला पाहिजे. तिच्या सिच्युएशनची ग्रॅव्हिटी बघितल्यानंतर थोडस म्हणजे मला त्यांना अग्रेसिव्हली समजावायला लागलं. तिच्या सकट मी ती आई वडील तिघांनाही की म्हणलं तुला भाज्या खाव्याच लागतील, म्हणजे एक तर तुझं खाणं औषध म्हणून खा, नाही तर नंतर आयुष्यभर औषध घ्यायला लागतं. त्यामुळे मी त्यांना समजावलं की ह्या पास्ता आणि पिझ्झा आणि बर्गर आणि मॅगी नाश्त्याला वगैरे हे सगळं बंद, कम्प्लीट बंद तुम्हाला करायला लागेल. तर ते एक मेन झालं. नंबर 2 मी जो एक्सरसाइज तिला सांगितला, एक्सरसाइज सोपा असल्यामुळे तो करायला तिला काही प्रॉब्लेम नाही. तिने पहिला वर्कआउट सेशन आपल्या जिम वरती केल्यानंतर तिला सांगितलं की हा घरी करायचा, ती म्हणली ऍब्सोल्युटली नो प्रॉब्लेम, दॅट इज वॉज ऑल्सो नॉट अ प्रॉब्लेम. आणि मेन मी तिच्या आई वडिलांना सांगितलं की म्हणलं मोबाईल तिचा संध्याकाळच्या जेवणानंतर हातातनं तिच्या मोबाईल काढून घ्या, म्हणजे तिची झोप वेळेवरती होईल. झोप वेळेवर झाल्यानंतर पुढच्या दिवसाच्या गोष्टी मार्गी लागतील. ते त्यांनी थोडस स्ट्रिक्टली फॉलो करायला चालू केलं. पहिल्या 10 दिवसातच तिला चांगलं वाटायला लागलं. 10 दिवसात तिचं 1.25 किलो वजन कमी झालं होतं. टोटल आज आपण रिझल्ट तिचा बघितला, 8 महिन्यात आज तिचं 18 किलोनी वजन कमी झालेलं आहे. म्हणजे 84 वरनं आज ती 66 पर्यंत तिचं वजन आलेलं आहे. आणि याचं कारण म्हणजे तिचं कमी असलेलं वय, त्यामुळे तिला रिझल्ट भराभर मिळाला आणि बॉडी रिस्पॉन्स चांगला देते. आणि गेले 3 महिने झाले तिचे पिरियड्स ऍब्सोल्युटली रेग्युलर येत आहेत, कुठल्याही गोळ्या न खाता. आणि तिच्या गायनेकोलॉजिस्ट पण तिच्यावरती खुश आहेत. आणि कम्प्लीट बेसिकली तिचा लाईफस्टाईल मेकओव्हर झाला.
1: या मुद्द्यावरच वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5 पुणे आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. संपर्क 9011325000 9011325000 9011132500. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत अशाच गप्पा उद्या सुद्धा. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना मेसर्स बाळ एम जोगळेकर. तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: चलो निकले क्या?
4: जय, नेहा के सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
3: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लिया?
5: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, देवाची उरली पुणे.
6: कॉन्टैक्ट 9689991240.

0: आगरा घे तुझ्या आवडीचा रेड वेल्वेट केक.
1: काय झालं माऊ, आवडला नाही केक?
2: आवडला ग आई, थँक्यू बाबा. पण मला अर्जुन दादाची खूप आठवण येते ग. त्याचा आणि माझा बर्थडे एकाच दिवशी असतो ना, आणि माझ्या प्रत्येक बर्थडेला तो माझ्यासाठी स्वतः ग्रीटिंग कार्ड तयार करून मला देतो. मी पण त्याच्यासाठी एक छान गिफ्ट तयार केलंय, पण आज तो आणि काका काकू आपल्या बरोबर नाहीत.
0: हो बाळा, मला माहितीये तू जेवढी अर्जुनला मिस करतेस ना तेवढेच आम्ही पण मिस करतोय.
1: आणि अर्जुनलाही तुझी आठवण येतच असणार.
2: मग तरी ते का घर सोडून गेले?
1: मी उघडते दार. अर्जुन ये रे, 100 वर्ष आयुष्य तुला. आता आम्ही सगळे तुझीच आठवण काढत होतो. एकटाच आलास?
3: नाही, आई बाबा पण आलेत, खाली पार्किंग मध्ये थांबलेत.
1: बर बर, ये ना आत ये.
2: अर्जुन दादा हॅपी बर्थडे.
3: हॅपी बर्थडे आर्या, हे बघ तुझ्यासाठी ग्रीटिंग कार्ड.
2: वाव, किती मस्त काढलंयस. मी पण तुझ्यासाठी काहीतरी आणलंय, चल आज तुला दाखवते.
0: बघितलं शर्वरी, खाली थांबले हे दोघं. काय म्हणायचं या वागण्याला?
1: जरा हळू, मुलं आतमध्ये आहेत आणि आधीच घरात जे झालंय त्यामुळे दोघंही डिस्टर्ब आहेत. अजून काही नको. शिवानी शैलेश, तुम्हाला सुद्धा 100 वर्ष आयुष्य. या ना आत या.
4: वहिनी दादा, शैलेश तर चुकलं ह, आणि त्याला त्याची चूक कळलीय. प्लीज त्याला माफ करा, प्लीज.
0: अगं शिवानी,
1: तुम्ही दोघं आधी बसा बरं. हे घ्या तुमच्या आवडीचं लिंबू सरबत.
0: दादा खरंच मला माफ कर, माझं खरंच चुकलं. मी असं तडकाफडकी घर सोडून जायला नको होतं. अरे माझंही चुकलंच रे, मी तुला तेव्हाच अडवायला हवं होतं.
1: आता जाऊ दे ना, झालं गेलं सगळं विसरून जाऊ आणि पुन्हा नव्याने एकत्र राहू. चला जेवायला बसूयात.
4: नाही नको अगं वहिनी.
0: हे बघा, जेवला नाही तर ना मग मात्र.
4: बर ठीक आहे दादा, बसतो.
0: दादा घराचं रिनोव्हेशन केलंस? नवीन सोफा प्लॅनेट फर्निचर मधूनच घेतला असशील ना?
2: आई आम्हाला खूप भूक लागलीय.
1: हो माहितीये, चला जेवायला बसूयात.
4: डायनिंग टेबल पण मस्त आहे ग वहिनी, कॉम्पॅक्ट 4 सीटर. हे पण प्लॅनेट फर्निचर मधूनच का?
0: हो, आपल्या घरातलं सगळं फर्निचर प्लॅनेट फर्निचर मधूनच घेतो ना.
4: तुम्ही चौघ बसा इथे, मी आणि शैलेश बाहेर सोफ्यावर बसतो.
2: त्याची काही गरज नाही काकू, आपण सगळे एकत्र बसू पूर्वीसारखे. हे टेबल असं पटकन मोठं होतं आणि हा बेंच खास आमच्या दोघांसाठी.
0: वा
3: आई बाबा, आर्याच्या रूम मध्ये काका काकूंनी माझी पण रूम केली. नवीन बंक बेड, दोघांसाठी स्टडी टेबल आणि वॉर्डरोब सुद्धा.
4: दादा वहिनी, एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्ही अर्जुनसाठी आणि आमच्यासाठी एवढं सगळं केलं?
1: शार्दूलला माहित होत एक दिवस तुम्ही नक्की परत याल, म्हणून घराचं रिनोव्हेशन करताना सगळं तसंच डिझाईन केलंय.
4: थँक्यू दादा, थँक्यू वहिनी.
0: अगं थँक्यू काय. शैलेश शिवानी, आता मनातलं सगळं गिल्ट काढून उद्याच इकडे शिफ्टिंग करा काय?
5: हो दादा नक्की.
2: म्हणजे आता आपण सगळे एकत्र राहणार. ये,
6: जिथे मन मोठं असतं तिथे नाती सहज जोडली जातात. अशा माणसांनी भरलेल्या घरासाठी फर्निचरची भरपूर व्हरायटी. प्लॅनेटचं सर्वात मोठं शोरूम प्लॅनेट फर्निचर, देवाची उरळी पुणे इथे. संपर्क 9689911240, 9689911240.
7: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
8: जब तुम कहो, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
7: क्यों?
8: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता.
7: क्या लुक, क्या कंफर्ट,
8: क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया है?
7: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी.
9: प्लैनेट फर्नीचर, देवाची उरळी पुणे.
10: कॉन्टैक्ट 9689911240.
11: निर्मिति संकल्पना मेसर्स बाळ एम जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: श्रोते हो, नमस्कार.
10: नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गर्दे आपल्याला डोळ्यांचे विकार आणि त्यावरचे आयुर्वेदातले उपचार याविषयीची माहिती देत असतात. आजही डॉक्टर गर्दे इथे उपस्थित आहेत, त्यांचं आपण पहिल्यांदा स्वागत करूया आणि नंतर आपण गेल्या भागामध्ये काचबिंदू बद्दल माहिती घेत होतो त्याच काचबिंदू या विकाराची आणखी काही माहिती जाणून घेऊया. नमस्कार डॉक्टर गर्दे, आपलं कार्यक्रमात स्वागत.
12: नमस्कार मॅडम.
10: गेल्या भागात डॉक्टर काचबिंदूची काही लक्षणं आणि काही कारणं आपण सांगितली, तर अजूनही काही कारणं सांगता येतील का?
12: बऱ्याच वेळेला बघा, एका वयाच्या स्टेज नंतर म्हणजे वर्ष 70, 80, 90 काही एका ह्या वयाच्या स्टेज नंतर मलमूत्राचा जी संवेदना होती किंवा जो कंट्रोल आहे तो बऱ्याच लोकांचा कमी होतो.
10: बरोबर, म्हणजे काही जणांना म्हातारपणी खूप वेळा बाथरूमला लागते किंवा जाईपर्यंत
12: फ्रिक्वेन्सी पण वाढते आणि कंट्रोल होत नाही. बऱ्याच वेळेला पॅरालिसिस सारख्या आजारांमध्ये कंट्रोल सुटतो, म्हणजे तोंडातनं लाळ गळते, संडास लघवी झालेली कळत नाही आणि काही लोकांना अगदी होती नाही संडास लघवी, असे विचित्र लक्षणं दिसत असतात. थोडक्यात सांगायचं काय, एका वयाच्या स्टेज नंतर वाताचा प्रकोप झाला, क्षयात्मक संप्राप्ती असेल आणि मेंदूवरती परिणाम झाला, तर मग ह्या वेगवेगळ्या ऑर्गनचे जे क्रियाचं जी त्या अवयवाची क्रिया आहे, जे फंक्शन आहे, जे कार्य आहे, त्याचा जो कंट्रोल मेंदूतला आहे तो कमी व्हायला लागतो आणि म्हणून हे स्पिंक्टर लूज होऊन युरिनला होणं, कंट्रोल न राहणं ह्या गोष्टी होत असतात. हे सांगायचं कारण असं, थोडक्यात कोणत्याही ग्रंथींचा अवयवाचा कंट्रोल हा मेंदू आहे. ज्या वेळेला कोणत्याही कारणानं, मग ते अनुवंशिक कारण असू देत, खाण्यापिण्यातल्या गोष्टी असू दे, स्ट्रेस फॅक्टर असू दे, जागरण असू दे, रक्ताचे विकार असू देत, आणि ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम असा मेंदूवरती होऊन जर डोळ्याच्या आत अक्वेस होमर म्हणून जे सिक्रिशन होणारा जो पाणी आहे, पाण्याचा एक प्रकार आहे, त्याचा कंट्रोल सुटला किंवा त्याचं सिक्रिशन वाढलं, तर मग काही वेळेला काही रुग्णांमध्ये डोळ्याचं प्रेशर वाढताना दिसतं. ह्याचं औषध काय, आधुनिक शास्त्रानुसार मागायला सांगितलं तसं ड्रॉप टाकणे किंवा सर्जरी करणे. जर अशा केसेसमध्ये जर मेंदूची विकृती आहे, मस्तिष्कगत वात असं बऱ्याच वेळेला अशा पेशंटचं निदान होतं, तर ते जर निदान केलं गेलं तर काही केसेसमध्ये आपल्याला काचबिंदूच्या ह्या पद्धतीच्या काचबिंदूच्या पेशंटमध्ये आपल्याला आयुर्वेदिक ट्रीटमेंटनं फायदा नक्की करून घेता येऊ शकतो.
10: बरोबर, म्हणजे तुम्ही या भागात अजून एक कारण मेंदूशी निगडीत असं सांगितलं, पण अजूनही कारण आपल्याला काही जाणून घ्यायचे आहेत, ते जाणून घेऊया एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गर्दे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999. तर डॉक्टर, आता तुम्ही एक मेंदूशी निगडीत कारण सांगितलं, गेल्या भागात तुम्ही कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठ आपण जे म्हणतो त्यामुळे सुद्धा असा आजार होऊ शकतो हे सांगितलं, अजूनही काही कारण आहेत का की ज्याच्यामुळे त्याचा डोळ्यावर परिणाम होतो?
12: तुम्हाला मी मागच्या एपिसोडमध्ये काचबिंदूची लक्षणं सांगताना हे सांगितलं होतं, जनरली लक्षणं जी आहेत ते डोळा दुखणं, डोकं दुखणं, भोळ्या दुखणं, अगदी कानापर्यंत वेदना जाणं, इतपत मेजर वेदनेच्या स्वरूपात आपल्याला लक्षणं सुरुवातीच्या बाबतीत दिसतात. आयुर्वेदात शूल म्हणजे काय, शूल म्हणजे वेदना आहेत. शूल म्हणजे काय, शूल कधी उत्पन्न होतो, तो आयुर्वेदात असं सांगितले प्रतिलोम झालेला वायू म्हणजे शूल.
10: अच्छा,
12: म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, आपण आपण म्हणजे बेंबीच्या खालचा जो वायू आहे त्याचं काम काय आहे, मलमूत्राचं विसर्जन करणं, पाळीचं रक्त शरीराच्या बाहेर फेकणं, शुक्र बाहेर शरीराच्या बाहेर काढणं, हे सगळं आपणाचं काम आहे. ज्यावेळेला त्याचा गतिभेद होतो, ज्यावेळेला तो उलटा फिरतो, ज्यावेळेला त्याची आपण खालची दिशा आहे ती उलटी व्हायला लागते, त्यावेळेला पोटात दुखणं, छातीत दुखणं, ढेकरा येणं, शरीर जड वाटणं, डोकं दुखणं हे सिमटम दिसायला लागतात. म्हणजे काय, आपणाच्या गतीभेद झाला, गती उलटी झाली. तसं बऱ्याच वेळेला कोणतेही कारण वात प्रकोपाशी निगडीत आणि ते डोळ्यांशी निगडीत, म्हणजे आहार विहार, म्हणजे तुमचं राहणं खाणं पिणं, ह्याच्यातल्या कोणत्याही दिनचर्येमधल्या त्रुटी ज्या तुमच्या डोळ्यात वाताचा प्रकोप करतील अशा घडल्या की वेगवेगळे आजार पण येतात. मग डोळ्याच्या वात विकारांमध्ये डोळ्याचा पॅरालिसिस येतो, तिरडेपणा येतो, पडद्याची संबंधित आजारपणे येतात, नसांचे संबंधित आजारपणे येतात. त्याच पद्धतीनं ह्या केसेसमध्ये काही लोकांमध्ये वातामुळं काचबिंदू होत असतो. याची कारण काय? तर वात प्रकोपक आहार विहार. मग आता ह्याला उत्तर खरं तर नाही, हे डोळ्यावरतीच का? खरं तर आयुर्वेदानुसार जिथं जो भाग कमकुवत आहे, जिथं दोष साठलेले आहे, तिथं आजार व्यक्त होतो. म्हणजे खरं तर आयुर्वेदात मी दरवेळेला सांगत आलो की दोष तीन, वात पित्त कफ, धातू सात, रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र, हे दोष तेच धातू खराब करतात आणि मग विकार उत्पन्न होतात. म्हणजे दोष तेच आहेत, धातू तेच आहेत, पण प्रत्येक व्यक्तीपरत्वे विकार वेगळा आणि लक्षण वेगळं.
10: बरोबर.
12: ह्याचं कारण त्यांचं व्याधी क्षमत्व आहे, त्यांची इम्युनिटी आहे आणि जो भाग कमकुवत आहे तिथं तो आजार अभिव्यक्त होतोय. त्यामुळं आजारानुरूप दोषानुरूप जर खाणं पिणं विकृत खूप असेल तर मात्र डोळ्यावरती त्याचा काचबिंदू सारखा नक्की परिणाम होताना दिसत असतो.
10: अच्छा, म्हणजे थोडक्यात आपल्या खाण्यापिण्याचा सुद्धा डोळ्यापर्यंत परिणाम जातो.
12: अगदी.
10: ही माहिती तुम्ही आता दिलीत, आणखी अशी काही माहिती जाणून घेऊया एका ब्रेक नंतर.
13: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261999, 9825261999.
10: ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर डॉक्टर, आता तुम्ही काचबिंदू विषयी सांगताय, अजून काही ह्याच विकाराची काही माहिती देता येईल का जास्त?
12: जसं आता मी वाताच्या बाबतीत सांगितलं तसंच पित्त आणि कफाच्या बाबतीतही आहे. कफाचे विकार असतील, जिरलेली सर्दी असेल किंवा कफाशी संबंधित गळ्याच्या वरचे कफाचे विकार असतील आणि सततचे राहत असतील, काही लोकांच्या बाबतीत डोळ्यात ऑलरेडी दोषांचा संचय असेल, तर मग हे कफाचा परिणाम स्वरूप किंवा पित्तविहाराच्या आहार विहाराच्या स्वरूप डोळ्यावरती कफाच्या आणि पित्ताच्या अनुषंगाने आपल्याला ग्लॉकोमा सारखी काचबिंदू सारखी लक्षणं दिसतात. थोडक्यात काय? दोष तीन, बिघडवणारे आहार विहार जर केला गेला आणि मग त्याचा परिणाम डोळ्यावरती दिसायला लागला काचबिंदू सारखा, तर योग्य वेळी तो वातामुळे आहे, पित्तामुळे आहे, कफामुळे आहे, मेंदूच्या विकारांमुळे आहे का, शारीरिक इतर व्याधींमुळे आहे. म्हणजे मलावस्तंभ, जसं पहिल्या भागात मी सांगितलं, मलावस्तंभ आहे, लिव्हरची काय आजारपण आहे ज्याच्यात रक्त खराब होऊन मग सिलिअरी प्रोसेस, म्हणजे जिथं ऍक्विस ह्यूमर सिक्रेट होतं त्या पार्टवरती परिणाम झालेला आहे, किंवा घशाशी किंवा गळ्याच्या वरची काही मेजर विकार आहे ज्याचा परिणाम डोळ्यावरती दुष्परिणाम व्हायला लागलेला आहे. हे सगळं कार्यकारण भाव, मूळ कारण ह्याचा शोध घेऊन ट्रीटमेंट करणं गरजेचे आहे. ती जर नाही केली तर मात्र काचबिंदू आपला डोळा घालवतो.
13: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261699.
12: काचबिंदू मध्ये आधुनिक शास्त्रात भारतातच नाही, भारताच्या बाहेरही कोणतीही खात्रीलायक ट्रीटमेंट नाही. खात्रीलायक ह्या अर्थी म्हणतोय, कारण माझ्या दृष्टीनं, आयुर्वेदाच्या दृष्टीनं ट्रीटमेंट म्हणजे एखादा विकार बरा करणं, त्या विकाराला जोपासणं म्हणजे ट्रीटमेंट आयुर्वेद मानत नाही. तो मूळ कारण शोधून ट्रीटमेंट करून तो आजार समूळ बरा करणं म्हणजे ट्रीटमेंट आहे, जी ह्या विकारात आधुनिक शास्त्राची ट्रीटमेंट होताना दिसत नाही. त्याचं प्रेशर मेंटेन करण्यासाठी ड्रॉप किंवा सर्जरी केली जाते आणि काही दिवसानं हा विकार डोळा
10: बळावतो. तर काचबिंदू या अतिशय गंभीर अशा आजाराबद्दल तुम्ही दोन भागात लक्षणं आणि कारणं सांगितली डॉक्टर. तर आता महत्वाचं म्हणजे आयुर्वेदामध्ये याच्यावर काय उपचार आहेत आणि काय केलं तर आपण तो टाळूही शकतो किंवा झाला असेल तर तो रोखूही शकतो, याविषयीची माहिती आपण जाणून घेऊया पुढच्या भागात. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
12: नमस्कार.
13: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261699. 98 225 261 99.
14: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मिडास हिलिंग हर्निया अँड पाइल्स केअर सेंटर हडपसर. श्रोते हो नमस्कार. मिडास हिलिंग हर्निया अँड पाइल्स केअर सेंटर हडपसर यांच्यातर्फे आयोजित जीवनशैलीचे आजार आणि आधुनिक उपचार पद्धती या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आरोग्य हीच खरी संपत्ती असं आपण नेहमी म्हणतो, पण आजच्या धावपळीच्या युगात आपण ही संपत्ती जपतोय का? सकाळचा अलार्म, ऑफिसची डेडलाईन, तासनतास एकाच जागी बसून केलेलं काम, प्रवासाचा ताण आणि या सगळ्यात पाठ सोडत नसलेलं जंक फूड. आज आपली प्रगती होतीये, पण त्यासोबत आपली जीवनशैली ही पूर्णपणे बदललेली आहे. आपण जगाशी जोडलो गेलो आहोत, पण आपल्या स्वतःच्या शरीराशी असलेला संपर्क कुठेतरी तुटत चाललेला आहे. याच बिघडलेल्या जीवनशैलीचा पहिला फटका बसतो तो आपल्या पचन संस्थेला. मूळव्याध, फिशर किंवा पोटाचे गंभीर विकार हे आता केवळ वृद्धांचे आजार राहिले नाहीत, तर तरुणांमध्येही हे प्रमाण चिंताजनक रीतीनं वाढताना दिसतंय. पण श्रोते हो, घाबरण्याचं कारण नाही, कारण आपल्या बिघडलेल्या जीवनशैलीला पुन्हा रुळावर आणण्यासाठी आणि या आजारांना हिलिंग टच देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये पुण्यातील सुप्रसिद्ध कोलोरॅक्टल आणि रोबोटिक सर्जन मिडास हिलिंग केअरचे संस्थापक डॉक्टर चेतन म्हस्के इथं उपस्थित आहेत. नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात.
15: नमस्कार डॉक्टर. अनेक जण आता आपण बघतो की आता जिमचा ट्रेंड आलेला आहे की जिम मध्ये जाऊन व्यायाम करायचा, तर जिम मध्ये जड वजन उचलल्यामुळे मूळ व्याधीचा त्रास हा वाढू शकतो का? आणि पोटाच्या विकारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांनी कोणते व्यायाम हे टाळले पाहिजेत?
16: जिम करणं खरंच गरजेचं आहे, पण योग्य तंत्राने व्यायाम करणं फार महत्वाचं आहे. बऱ्याच वेळा हेवी लिफ्टिंग असते, त्यावेळी श्वास आत रोखून आत होल्ड करून बऱ्याच वेळा काही व्यायाम केले जातात, तर त्या व्यायामामध्ये पोटाचा त्रास ताण वाढतो आणि या ताण वाढल्यामुळे काही लोकांचे मूळव्याध वाढलेले आहेत. काही ठराविक प्रकारचे व्यायाम आहेत, उदाहरणार्थ डीप

0: हे ठराविक टेक्निक्स वापरून जर हे व्यायाम केले तर हा त्रास त्यांना वाढत नाही.
1: नक्कीच व्यायाम करताना योग्य ती काळजी घ्यायला हवी असं डॉक्टर आपल्याला सांगतायत. डॉक्टर, सामान्यतः लोक कोलोनोस्कोपी करायला घाबरतात, तर ही तपासणी कधी करणं गरजेचं आहे आणि ही तपासणी ही वेदनादायी आहे का?
0: कोलोनोस्कोपी किंवा सिग्मॉइडोस्कोपी ह्या दोन तपासण्या आम्ही या पेशंटला सजेस्ट करतो ज्यांना बद्धकोष्ठता लाँग स्टँडिंग आहे, रक्त कमी होतंय अंगातलं, संडास कधी कधी काळी होते, खूपच अतसा होतोय जो आपल्याला एक्सप्लेन करता येत नाहीये, आणि वयाच्या 40 नंतर ज्यांना मूळव्याध झालेलं आहे त्या सर्वांची आम्ही ही तपासणी करतो. ही तपासणी जागेवर भूल देऊन किंवा कधी कधी नॉमिनल सिलेक्शन देऊन केली जाते. अजिबात त्याला पेन नसतं, दुखत नाही. बऱ्याच वेळा पेशंट घाबरतात, त्यांना आम्ही पूर्ण भूल देऊन ऍडमिट करून ही तपासणी करतो. प्रत्येक पुरुषाने किंवा स्त्रीने ज्यांच्या घरामध्ये ह्या कॅन्सरची हिस्ट्री आहे त्यांनी वयाच्या 35 तपासणी करणं गरजेचं आहे. अदरवाईज 40 ज्याही पेशंटला मुळव्याध सारखे त्रास असतात, ब्लिडिंग असते, अल्सर असतात, त्यांनी ही तपासणी दरवर्षी करणं गरजेचं आहे.
1: श्रोते हो, मूळव्याधी, बद्धकोष्ठता, भगंदर, हर्निया, पित्ताशयाचे आजार यावर आधुनिक पद्धतीनं उपचार केले जातात. याबाबत आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य संपर्क करा. आमचा फोन नंबर आहे 70 70 70 06 84, 70 70 70 06 84. फोन नंबर पुन्हा एकदा 7070700 0684, 7070700 0684. आमच्या उपचार केंद्राला भेट द्या. आमचा पत्ता आहे मिडास हिलिंग हर्निया अँड पाईल्स केअर सेंटर, सोलापूर रस्ता, गाडीतळ, हडपसर, पुणे. पत्ता पुन्हा एकदा, मिडास हिलिंग हर्निया अँड पाईल्स केअर सेंटर, सोलापूर रस्ता, गाडीतळ, हडपसर, पुणे. तर श्रोते हो, हे होते कोलोरेक्टल आणि रोबोटिक सर्जन डॉक्टर चेतन म्हस्के. जीवनशैलीचे आजार आणि आधुनिक उपचार पद्धती या कार्यक्रमात पुन्हा भेटूया याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते मिडास हिलिंग हर्निया अँड पाईल्स केअर सेंटर, हडपसर.
2: संकल्पना आणि निर्मिती शिवराज सणस.
3: श्रोते हो, काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलेत. सकाळचे 10:45 झाली. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातली सुधीर मोघे यांची रचना. संगीतबद्ध केली सुधीर फडके यांनी. चित्रपट पुढचं पाऊल.

0: पुढचं पाऊल या चित्रपटातलं गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. आता ऐकूया आमच्या कार्यक्रमाविषयीचं हे निवेदन.
1: हिंदी चित्रपटात अनेक नायकांनी हिरोंनी दुहेरी भूमिका साकारल्या, काहींनी तर अगदी तिहेरी, तर संजीव कुमार यांनी रेकॉर्ड ब्रेक करत एकाच चित्रपटात 9 भूमिका साकारत जणू नवरसांचं दर्शन आपल्या अभिनयातून घडवलं. दुहेरी भूमिकेतील आपला आवडता नायक याविषयी बोलूया. हॅलो आपकी पसंत यामध्ये सोमवारी 11 ते 12 दरम्यान दिलीप कुमार, देवानंद, अमिताभ बच्चन, संजीव कुमार, राजेश खन्ना, विनोद खन्ना, धर्मेंद्र, कमल हसन, मिथुन चक्रवर्ती, ऋषी कपूर, तसंच शाहरुख, सलमान, ऋतिक रोशन, गोविंदा, शाहिद कपूर, वरुण धवन या अभिनेत्यांनी नया दिन नई रात, राम और शाम, डॉन, अदालत, महान, सत्ते पे सत्ता, आखरी रास्ता, सच्चा झूठा, हम दोनों, हम शकल, अप्पू राजा, लहू के दो रंग, आमने सामने, बधाई हो बधाई यांसारख्या चित्रपटात नायकांनी दुहेरी भूमिका साकारल्या होत्या. याशिवाय आपल्याला आवडलेल्या आणि आठवत असलेल्या नायकाच्या दुहेरी भूमिकेविषयी बोलूया आपकी पसंत मध्ये सोमवारी 11 ते 12 या वेळेत. प्रसारण बुधवारी 12:15 ते 1 दरम्यान. आपकी पसंत, संवादक कैलास शिंदे.

0: श्रोतेहो, आता ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम भिडे हॉस्पिटल.
1: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे.
3: नमस्कार श्रोते हो, भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर प्रस्तुत आई मी होणार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या आयव्हीएफ स्पेशालिस्ट डॉक्टर मंजिरी भिडे वळसंकर मॅडम आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर मंजिरी मॅडम.
4: नमस्कार.
3: काही वेळेला आपण असं ऐकतो की पिशवीच्या आत गाठ आहे आणि म्हणून अडचणी येतात, तर खरंच पिशवीच्या आत गाठ असताना बाळ राहू शकतं का, याबद्दल सांगा.
4: आता ज्या वेळेला आपण पिशवीच्या गाठी याबद्दल बोलतोय, तर सामान्यतः ज्यांना गर्भधारणा राहत नाही अशा ज्या वंधत्वाच्या आमच्या पेशंट असतात, त्या 90% पेशंटमध्ये ह्या गाठी फायब्रॉइडच्या गाठी अशा असतात.
5: बरं,
4: आता फायब्रॉइड म्हणजे काय? सोप्या शब्दात सांगायचं तर फायब्रॉइड म्हणजे मासाचा गोळा.
5: ओके.
4: आता एक चांगली गोष्ट ह्या फायब्रॉइड्सची अशी असते की जनरली फायब्रॉइड हे कधीच कॅन्सर मध्ये कन्वर्ट होत नाहीत. म्हणजे ह्या फायब्रॉइडच्या गाठी ह्या गर्भाशयाच्या पिशवीमध्ये कुठेही असू शकतात. वरच्या चमडीला असतील किंवा आतल्या स्नायूमध्ये असतील किंवा अगदी गर्भ जिथे चिकटतो तिथल्या आतल्या गर्भपटल किंवा एंडोमेट्रियमला सुद्धा असू शकतात. आता या ज्या सगळ्या गाठी आहेत त्या दरवेळेला पेशंटला त्रास देतातच असं मुळीच नाही. म्हणजे बऱ्याच वेळेला जेव्हा पिशवीला गाठ असलेली पेशंट आमच्याकडे येते आणि तिला जर काही पाळीला भयंकर रक्तस्त्राव होत असेल किंवा अतिशय दुखत असेल पोटामध्ये किंवा इतरत्र संबंधाला वेदना होत असतील, तर ती पेशंट गायनेकोलॉजिस्टकडे जाते आणि मग सोनोग्राफी केल्यानंतर आम्हाला कळतं की त्या पिशवीमध्ये गाठी आहेत, ज्याला आपण फायब्रॉइड म्हणायचं. आता या सगळ्याच पेशंटला गर्भधारणेला अडचण असेल असं नाही. काही फायब्रॉइडच्या गाठी असतात ज्या गर्भपटलाला चिकटलेल्या असतात, ज्याला आम्ही आमच्या सबम्युकोझल फायब्रॉइड असं म्हणतो. आता अशा ज्या गाठी असतात त्या मात्र काढल्याशिवाय आपण पुढे गर्भधारणेच्या दृष्टिकोनातनं प्रयत्न हे करत नाही.
3: श्रोते हो, तुम्हालाही टेस्ट ट्यूब बेबी संदर्भात कोणतेही आधुनिक आणि अनुभवी मार्गदर्शन हवं असेल तर जरूर संपर्क करू शकता भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या डॉक्टर मंजिरी भिडे वळसंकर यांना. पत्ता: भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, सेनादत्त पोलीस चौकी समोर, नवी पेठ, पुणे. संपर्क: 88055 18 17 8, 88055 18 17 8, 8805 18 178. डॉक्टर मंजिरी मॅडम, आपण बोलत होतो पिशवीच्या गाठी ज्यांच्यामध्ये असतात त्यांच्यामधल्या प्रेग्नन्सी बद्दल, अजून काय सांगाल?
4: तर ज्या गाठी गर्भपटलाला आत असतात त्यांना आम्ही हिस्ट्रोस्कोपी म्हणजे दुर्बिणीची शस्त्रक्रिया करून या गाठी आपण काढत असतो. ज्या गाठी स्नायूमध्ये असतात ज्याला आपण इंट्राम्युरल फायब्रॉइड असं म्हणतो, ज्या पेशंटमध्ये ह्या गाठींमुळे खूप त्रास होतो किंवा काही इतरत्र गर्भधारणेच्या दृष्टिकोनातनं अडचण आहे असं आम्हाला तपास अंती समजतं, त्या पेशंटमध्ये ह्या गाठी काढायलाच पाहिजे. जर त्या गाठींचा साईज हा 4 सेंटीमीटर पेक्षा मोठा असेल किंवा गाठ दोन्ही बाजूच्या गर्भनलिकेला दाबत असेल किंवा ती गर्भधारणेच्या मार्गाच्या मध्ये येत असेल तर त्या गाठी काढाव्या लागतात. जर पेशंटला अजिबात कुठल्याही प्रकारचा त्रास होत नसेल पण त्या गाठी नुसत्या असतील आणि त्या मार्गामध्ये नसतील तर त्या गाठी आहे तशा ठेवल्या तरी चालतात. म्हणजे दरवेळेला फायब्रॉइड असलेली पेशंट आमच्याकडे येते त्यावेळेला तिला शस्त्रक्रिया लागेलच असं नाही. तो फायब्रॉइडची गाठ कुठे आहे, किती मोठी आहे आणि त्यामध्ये काही इतरत्र कॉम्प्लिकेशन जसं की काही फायब्रॉइडच्या गाठीमध्ये रक्तस्त्राव झालेला असतो किंवा डिजनरेशन झालेलं असतं, तर असे जर काही कॉम्प्लिकेशन्स झाले असतील तरच त्या गाठी काढाव्या लागतात. जर त्या गाठींमुळे गर्भधारणा होण्यास कुठल्याही प्रकारची अडचण नसेल तर त्या गाठी न काढता देखील अनेक पेशंट गरोदर पण होतात आणि व्यवस्थित डिलिव्हर पण होतात.
5: अच्छा.
3: श्रोते हो, तुम्हालाही टेस्ट ट्यूब बेबी संदर्भात कोणतेही आधुनिक आणि अनुभवी मार्गदर्शन हवं असेल तर जरूर संपर्क करू शकता भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या डॉक्टर मंजिरी भिडे वळसंकर यांना. पत्ता: भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, सेनादत्त पोलीस चौकी समोर, नवी पेठ, पुणे. संपर्क 88055 18 17 8, 88055 18 17 8, 8855 18 178. पुन्हा भेटूयात. भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर प्रस्तुत आई मी होणार या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर मंजिरी भिडे वळसंकर मॅडम यांच्या सोबत. तोपर्यंत नमस्कार.
4: नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे.
1: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
0: श्रोतेहो, ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात पुणे विविध भारती 101 FM वर.

0: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
0: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ. तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
3: भारत का गम एक्सपर्ट.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पेरंगुट आणि देहू.
0: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित भेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो, सकाळचे 10:58 होत आहेत. जाणून घेऊया ठळक बातम्या.
6: विविध भारती पुणे ठळक बातम्या. यावर्षीच्या पंढरपूरच्या आषाढी वारीदरम्यान सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची या उपक्रमांतर्गत 7,47,178 वारकरी भाविकांना मोफत आणि दर्जेदार आरोग्य सेवा देण्यात आली. यामुळे वारकऱ्यांना वेळेवर वैद्यकीय उपचार मिळाले. वारकऱ्यांच्या सेवेसाठी पालखी मार्गावर 353 रुग्णवाहिका, 69 सुसज्ज ICU, 156 हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, 302 तज्ज्ञ डॉक्टर, 215 आरोग्यदूत, 3,087 वैद्यकीय अधिकारी कर्मचारी कार्यरत होते. याशिवाय प्रथमच एअर अँब्युलन्स सेवा, आरोग्य संपन्न वारी वेब ऍप, पंढरपूरमधील 24 तास ICU सुविधा, महाआरोग्य शिबिर, मोफत चष्मा वाटप, पाणी स्रोत निर्जंतुकीकरण, डेंग्यू मलेरिया प्रतिबंधात्मक उपाययोजना यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. पावसाळ्यात वाढणारा डेंग्यूचा धोका लक्षात घेऊन पुणे महापालिकेनं शहरातील खासगी रुग्णालयं आणि पॅथॉलॉजी प्रयोगशाळांना डेंग्यू निदानासाठीच्या NS1 एलायझा आणि मॅक एलायझा चाचण्यांसाठी प्रत्येकी कमाल 600 रुपये आकारण्याचे निर्देश दिले आहेत. डेंग्यूची निश्चित खात्री करण्यासाठी रॅपिड डायग्नोस्टिक किटचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. या चाचण्यांसाठी काही संस्थांकडून 800 ते 1,500 रुपये आकारले जात असल्याचं आढळलं होतं. जादा शुल्काबाबत तक्रार मिळाल्यास क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून अहवाल सादर करावा आणि नियमभंग करणाऱ्यांवर तातडीनं कारवाई करावी असे निर्देश महापालिकेच्या आरोग्य विभागानं दिले आहेत. शिस्त, जिद्द आणि सातत्याच्या बळावर कोणतंही ध्येय गाठता येतं असा संदेश ऑलिम्पिक कांस्य पदक विजेत्या आणि माजी जागतिक क्रमवारीतील अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांनी विद्यार्थ्यांना दिला. पुण्यातील छत्रभुज नर्सी स्कूलमध्ये चॅम्पियन कनेक्ट उपक्रमांतर्गत नेहवाल यांच्यासोबत प्रेरणादायी संवाद आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी त्या बोलत होत्या. सांगली जिल्ह्यात आषाढ वद्य त्रयोदशीला म्हणजेच आज बैलपूजेचा बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बेंदूर सणानिमित्त बैलांना सजवण्याच्या वस्तूंनी बाजारपेठा सजल्या असून नागरिकांनी वस्तू खरेदीसाठी गर्दी केली आहे. तसंच मातीपासून तयार केलेले बैल विक्रीसाठी बाजारात आले असून ते नागरिकांना आकर्षित करत आहेत. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58.
5: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 11 वाजलेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम मधुमालती.

नमस्कार श्रोते हो, आजच्या मधुमालती या कार्यक्रमात सर्वच रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, म्हणतात ना की काही क्षण इतके सुंदर असतात की ते कधी संपूच नाहीत असं वाटतं. वेळ थांबावी, गप्पा रंगत जाव्यात आणि आपल्या प्रियाची सोबत अशीच कायम राहावी. त्यांनी किंवा तिने आपल्याला सोडून जाऊच नाही म्हणून केलेली अर्जवं. याच थीमवर आधारित काही गीतं आजच्या कार्यक्रमात ऐकूया. चला तर मग सुरुवात करूया याच आशयाच्या या अतिशय गोड गीतांनी.

मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या स्वरातलं हम दोनों या चित्रपटातलं गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. साहिर लुधियानवी यांच्या या गीताला संगीत होतं जयदेव यांचं.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आलेत मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
5: सदैव लोककल्याणाचा ध्यास घेतलेली सक्षम आणि सुदृढ राजर्षी शाहू बँक पुणे.
1: ग्राहकांची सोय आणि चिरंतन विश्वास हाच राजर्षी शाहू बँकेचा ध्यास.
5: अत्याधुनिक डिजिटल बँकिंग द्वारे सदैव तत्पर सेवा देणारी राजर्षी शाहू बँक पुणे.
1: कराड, सासवड आणि मोशी या ठिकाणी ही लवकरच अत्याधुनिक बँकिंग सह आपल्या सेवेत राजर्षी शाहू बँक, मुख्य कार्यालय बाजीराव रोड पुणे.
6: परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्सचे संपूर्ण ऑटोमॅटिक, ऑटो लेक्चर बेल आणि ऑटो राष्ट्रगीत प्लेअर सिस्टीम शाळा कॉलेज साठी अत्यंत उपयुक्त उत्पादक परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स MIDC वाई. फ्री डेमो साठी संपर्क 98 222 41 255.
7: 15 वर्ष, 1,00,000+ रुग्णांचा विश्वास आणि एक ऐतिहासिक संकल्प. डॉक्टर दूध भाते नेत्रालयाच्या 15व्या वर्धापन दिनानिमित्त एकाच दिवशी 100 लेसिक शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात करून जागतिक विक्रमाचा प्रयत्न.
8: मोफत लेसिक पात्रता तपासणीसाठी आजच संपर्क साधा. डॉक्टर दूध भाते नेत्रालय, माणिक बाग, सिंहगड रोड, पुणे.
9: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
10: श्रोतेहो, कार्यक्रमात पुन्हा आता ऐकूया लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरातली आनंद बक्षी यांची गीतरचना. संगीतबद्ध केली आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. चित्रपट आया सावन झुमके.

0: एपिल्स
1: नकळत बिछाना ओला करणाऱ्या मुलांसाठी उपयुक्त होमिओपॅथिक गोळ्या एपिल्स,
0: तीन पिढ्यांहून अधिक काळ अनुभव सिद्ध एपिल्स, होमिओ लॅबोरेटरीज पुणेचे एक दर्जेदार उत्पादन एपिल्स।
2: काय काकू, आजच्या पेपरात नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे।
3: अरे डोळ्यांना अंधुकसं दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत।
2: काकू मग माझ्यासोबत जंगली महाराज रोडवरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला। तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते। मग बघा, तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल, प्रत्येक नाटकाला जाल।
4: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे। फोन 8087807797।
5: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत।
6: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
7: भारत का गम एक्सपर्ट।
6: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
8: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली। इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री। या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
9: श्रोते हो, कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया किशोर कुमार यांच्या स्वरात। आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं। चित्रपट वॉरंट।

0: श्रीमन महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः।
3: महागाईचा वाढतोय गुंता,
4: विश्वेश्वर बँक असता कशाला करता चिंता?
3: विश्वेश्वर बँकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा, 13-24 महिने कालावधीच्या मुदत ठेवींवर 7.25% एवढं घसघशीत व्याज, तसंच शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, सोलर खरेदी कर्ज अशा विविध कर्ज योजना, अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक
4: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे।
5: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
6: आणि स्वामिनीचा मान्सून इश्य सेल सुरू झाला, 10-50% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठे करोड, डिझीलँड बिल्डिंग, पुणे।
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
8: श्रोते हो, आपण ऐकताय कार्यक्रम मधुमालती। मंडळी, आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्या प्रियाची साथ सोबत आपल्याला कायम मिळत राहावी यासाठी केलेली अर्जव या थीमवरची काही गीतं आपण ऐकतोय। कसं आहे ना मंडळी, आपल्या प्रियाची सोबत मिळवण्यासाठी केलेली विनवणी ही कधी प्रेमानी केलेली अर्जव असतात, कधीही हक्कानी केलेला आग्रह असतो, तर कधी लटक्या रागाने केलेली विचारणा असते। याच अर्थाचं गीत ऐकूया मोहम्मद रफी यांच्या स्वरात, पतंगा या चित्रपटातलं। संगीत आहे शंकर जयकिशन यांचं आणि बोल आहेत इंदीवर यांचे।

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण.
1: जेवणात उकडीचे मोदक आणि त्यावर मस्त तुपाची धार म्हणजे भोजनाची आणि आपल्या सेलिब्रेशनची खरी श्रीमंती.
2: हा तृप्तीचा आनंद घ्या दुर्वांकूर डायनिंग हॉल मध्ये अस्सल पुणेरी उकडीच्या मोदकानी.
1: उकडीच्या मोदकासह रोज आनंद घ्या 3 अमर्यादित स्वीट्सच्या दुर्वांकूरच्या थाळीचा. दुर्वांकूर, पुण्य नगरीला लाभलेला अन्नपूर्णेचा आशीर्वाद.
2: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच.
1: दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
5: 15 वर्ष, 1,00,000 अधिक रुग्णांचा विश्वास आणि एक ऐतिहासिक संकल्प. डॉक्टर दूध भाते नेत्रालयाच्या 15व्या वर्धापन दिनानिमित्त एकाच दिवशी 100 लेसिक शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात करून जागतिक विक्रमाचा प्रयत्न.
6: मोफत लेसिक पात्रता तपासणीसाठी आजच संपर्क साधा डॉक्टर दूध भाते नेत्रालय, माणिक बाग, सिंहगड रोड, पुणे.
7: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
8: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या युगलस्वरात हसरत जयपुरी यांचं गीत श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलं. संगीत होतं शंकर जयकिशन यांचं, चित्रपट जंगली. श्रोतेहो कार्यक्रमातली यानंतरची गीतं ऐकूया या विश्रांतीनंतर.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
3: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
2: हो,
3: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
2: ए मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
3: घे ना, 8805 1878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.
4: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुणे गाडगिळ आणि सन्स मधूनच.
5: पुणे गाडगिळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम्स आपल्या सेवेत. कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा।
1: हर चाय के साथ पालेकर।
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
3: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या स्वरात हमजोली या चित्रपटातलं गीत। बोल आहेत आनंद बक्षी यांचे, संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं।

0: कांदा लसूण मसाला, स्पेशल काळा मसाला, चिकन बिर्याणी मसाला, सांबार मसाला, पनीर मसाला, चिकन मटन मसाला,
1: मग आजच वापरा स्वादिष्ट आणि केमिकल विरहित प्रथमेश मसाले।
2: 15 वर्ष 1,00,000 अधिक रुग्णांचा विश्वास आणि एक ऐतिहासिक संकल्प डॉक्टर दूधभाते नेत्रालयाच्या 15व्या वर्धापन दिनानिमित्त एकाच दिवशी 100 लेसिक शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात करून जागतिक विक्रमाचा प्रयत्न।
3: मोफत लेसिक पात्रता तपासणीसाठी आजच संपर्क साधा डॉक्टर दूधभाते नेत्रालय, माणिक बाग, सिंहगड रोड, पुणे।
4: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची।
5: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून। या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
7: श्रोते हो, काळ बदलला, संगीत सुद्धा बदललं आणि संगीताचा ढंग सुद्धा बदलला, तरी सुद्धा मनातली भावना अजून सुद्धा तीच आहे आणि हीच भावना व्यक्त करणारं हिंदीवरचं गीत ऐकूया। करण अर्जुन या चित्रपटातलं, स्वर आहे कुमार सानू यांचा आणि संगीत साज राजेश रोशन यांचा।

0: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासार्ह खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
3: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव. ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
0: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
3: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया श्रेया घोषाल आणि फरहान सईद यांच्या स्वरात कुमार यांची गीतरचना, चित्रपट हाफ गर्लफ्रेंड.

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांजधारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
2: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
3: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
4: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
6: श्रोते हो, खरं म्हणजे प्रत्येक भेटीचा शेवट हा ठरलेलाच असतो, पण काही निरोप स्वीकारायला मन तयारच होत नाही. खरं तर निरोप म्हणजे फक्त दूर जाणं नसतंच मुळे, तर ते असतं पुन्हा भेटण्याचं सुंदर आश्वासन, नाही का?
7: अच्छा, तो हम चलते हैं.

0: लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या स्वरातल्या आन मेलू सजना या चित्रपटातल्या गीताबरोबरच श्रोतेहो आजचा मधुमालती हा कार्यक्रम आता इथे समाप्त करत आहोत. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM. श्रोतेहो सकाळचे 11:58 झाली. जाणून घेऊया ठळक बातम्या.
1: विविध भारती पुणे ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आठवडा सुरू होत असताना सकाळी लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यावर विरोधी पक्षांनी विविध मुद्द्यांवरून सरकारविरोधात मोठा गदारोळ केला, त्यामुळे दोन्ही सभागृहाचं कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे. नगररस्त्यावरील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीनं तळेगाव चाकण शिक्रापूर हा पर्यायी रस्ता, तसंच पुणे ते शिरूर दरम्यान उभारण्यात येणाऱ्या 53 किलोमीटर लांबीच्या दुमजली उड्डाणपुलाचं काम मुदतीत पूर्ण करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या संबंधित विभागांशी सातत्यानं पाठपुरावा केला जाईल, असं आश्वासन केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिलं आहे. वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघातील चंदननगर भाजी बाजार इथं आयोजित 18व्या खासदार जनसंपर्क सेवा अभियानानिमित्त नागरिकांशी संवाद साधताना मोहोळ यांनी नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी संदर्भात प्रश्नांना उत्तर देताना ही माहिती दिली. यावेळी महापौर मंजुषा नागपुरे, साई समिती अध्यक्ष श्रीनाथ भीमाले आणि विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जनधन योजनेनं देशातील बँकिंग सेवांपासून वंचित असलेल्या मोठ्या घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यात आणि आर्थिक समावेशनाला चालना देण्यात अत्यंत प्रभावी भूमिका बजावली आहे, असा निष्कर्ष डॉ DY पाटील अभि

0: हिम्मत विद्यापीठाच्या ग्लोबल बिझनेस स्कूल अँड रिसर्च सेंटर यामधील संशोधनातून समोर आलं आहे. हे संशोधन डॉक्टर निलोफर ए सय्यद यांनी डॉक्टर बाबासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पूर्ण केलं. या संशोधनाद्वारे पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांपर्यंत जनधन योजनेचे लाभ प्रत्यक्ष कसे पोहोचत आहेत, बँकिंग सेवांचा वापर किती प्रमाणात होत आहे आणि सर्वसामान्य लोकांमध्ये आर्थिक साक्षरतेचं प्रमाण किती आहे याचा सखोल आढावा घेण्यात आला आहे. पुणे महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीनं शिवाजीनगर इथल्या डॉक्टर दळवी रुग्णालयात विशेष दिव्यांगांसाठी सर्वसमावेशक थेरपी सेंटर सुरू करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून हा उपक्रम राबवण्यासाठी लायन्स क्लब ऑफ पुना आय फाउंडेशन या संस्थेची निवड करण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीनं मान्यता दिली आहे. या केंद्रामध्ये दिव्यांगांसाठी विविध प्रकारच्या थेरपी उपचार आणि समुपदेशन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भीमाले यांनी दिली. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.
1: श्रोतेहो, ठळक बातम्या आताच आपण ऐकल्यात. या बातम्या आपण ऐकत होतात पुणे विविध भारती 101 FM वर.
2: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी, जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो, तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो, तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
3: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
5: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
2: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM. श्रोते हो, आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम वी लर्न इंग्लिश.

0: चला चला चला
1: वी लर्न इंग्लिश
2: इंग्लिश शिकण्यासाठी इंटरॅक्टिव्ह रेडिओ कार्यक्रम
1: प्रस्तुती पुणे जिल्हा परिषद
2: निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस
3: पुणे जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी आणि शिक्षक पालक आणि श्रोते हो
4: आजच्या या विशेष कार्यक्रमात
3: मी कैलास शिंदे
4: आणि मी डॉक्टर पूनम कडलग
3: आपल्या सर्वांचं
4: मनपूर्वक स्वागत करतो.
3: मित्रांनो, आजचा दिवस केवळ एका नवीन कार्यक्रमाचा शुभारंभ नाहीये तर हजारो विद्यार्थ्यांसाठी एका नव्या प्रवासाची सुरुवात आहे.
4: कारण आजपासून पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षण विभाग आणि सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस यांच्या संयुक्त पुढाकारातून सुरू होत आहे एक अभिनव रेडिओ कार्यक्रम
3: वी लर्न इंग्लिश.
4: शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि इंग्लिश शिकण्याची इच्छा असणाऱ्या मोठ्यांसाठीही
3: एक आनंददायी शैक्षणिक सफर
4: वी लर्न इंग्लिश.
3: पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच सीईओ श्री गजानन पाटील सर आपल्या सोबत आहेत. सर, मनापासून स्वागत. सर, जिल्हा परिषद पुणे ही केवळ शाळांचं व्यवस्थापन करणारी संस्था नसून शिक्षणात सातत्यानं नवनवीन प्रयोग करणारी विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सर्वांगीण विकासासाठी दूरदृष्टीनं काम करणारी संस्था म्हणून ओळखली जाते. सर, आपल्या श्रोत्यांना जिल्हा परिषद पुणे यांच्या प्रेरणादायी शैक्षणिक उपक्रमांविषयी आणि त्यामागील दूरदृष्टीविषयी आपल्याकडून ऐकायला नक्कीच आवडेल.
5: नमस्कार प्रिय विद्यार्थी, शिक्षक आणि पालक हो. खरं तर पुणे जिल्हा परिषदेने गेल्या वर्षभरामध्ये शाळेच्या भिंतीच्या पलीकडे जाऊन शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे. माझं आपल्या सर्वांना सांगणं राहील की या

0: आणि प्रेरणादायी जो कार्यक्रम आज आपण चालू करतोय, या कार्यक्रमामध्ये आपण नियमित सहभाग घ्यावा. हा 15 मिनिटाचा सेशन एकदाही चुकणार नाही याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. आपल्याला कल्पना आहे, आपल्याकडे 3,600 शाळा, जवळपास 2,50,000 विद्यार्थी हा कार्यक्रम ऐकणार आहेत. त्यामुळं या सर्व विद्यार्थ्यांनी जर नियमित हा कार्यक्रम न चुकता ऐकला तर नक्कीच आपल्या इंग्रजीमध्ये नक्की त्याची सुधारणा होईल. एक लक्षात घ्यायला पाहिजे, आपली मातृभाषा मराठी असली ती तर आपण सांभाळणार आहोतच, मात्र त्याचबरोबर जागतिक स्तरावर आपल्याला जर स्पर्धा करायची असेल तर इंग्रजी हे प्रभावी माध्यम आहे. म्हणून एव्हरी मिस्टेक इज अ स्टेप टुवर्ड सक्सेस, या म्हणीप्रमाणे आपण जरी चूक झाली तरी आपण ती सुधारून इंग्रजी शिकायला पाहिजे. माझं तुम्हाला नेहमी सांगणं राहील की स्वतःला विचारा, डोंट बी अफ्रेड टू स्पीक, बी क्युरियस, कीप लर्निंग, प्रॅक्टिस एव्हरी डे अँड सक्सेस विल फॉलो यू. याप्रमाणे आपण जर नियमित याचा अभ्यास केला तर नक्कीच आपल्याला इंग्रजीमध्ये आपल्या सुधारणा पाहायला मिळेल. आपल्यामधला आत्मविश्वास वाढवण्यासाठी इंग्रजी हे खूप चांगलं माध्यम आहे. आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना थोडा जो न्यूनगंड असतो तो नक्कीच ह्याच्यामुळे जाईल आणि आपण जागतिक स्पर्धेमध्ये येण्यासाठी आपण सक्षम नागरिक बनू, आपलं करिअर पुढे जाऊन चांगलं बनेल याची मला खात्री आहे. म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो, ड्रीम बिग, बिलीव इन युअर सेल्फ, लर्न एव्हरी डे अँड नेव्हर गिव्ह अप. हा सुद्धा उपक्रम नक्कीच यशस्वी होईल मला खात्री आहे.
1: बरोबर सर, आणि शिक्षकांना आपण काय आवाहन कराल?
0: वी लर्न इंग्लिश या कार्यक्रमामध्ये फक्त 15 मिनिटं हा कार्यक्रम ऐकूनच न थांबता त्याचा एक अध्यापनाचा एक प्रभावी माध्यम म्हणून आपण त्याच्याकडे पाहावं. हा 15 मिनिटाचं सेशन संपल्यानंतर त्याच्या संदर्भात विद्यार्थ्यांशी त्या उच्चारासंदर्भात किंवा बोलण्याच्या कौशल्यासंदर्भात मुलांशी संवाद साधावा. आपण जर हा नियमितपणे 15 मिनिटाचा कार्यक्रम ऐकलात तर नक्कीच आपल्या विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढेल, त्यांचं व्यक्तिमत्व सुधारेल आणि भविष्याला त्याला वळण मिळेल.
1: धन्यवाद सर.
2: सर, आपण जसं एवढं हे प्रोत्साहन आणि एक शाबासकीची थाप विद्यार्थ्यांच्या पाठीवरती दिलेली आहे, आपले मनपूर्वक आभार, धन्यवाद.
3: जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीर धवल जगदाळे हे देखील आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर, आपल्याला या कार्यक्रमाचं वेगळेपण काय सांगता येईल?
4: वी लर्न इंग्लिश हा पुणे जिल्ह्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत दर्जेदार, आनंददायी आणि परिणामकारक इंग्रजी भाषा प्रत्येक ग्रामीण विद्यार्थ्यांपर्यंत इंग्रजी शिकण्याची समान संधी पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे. या सर्व उपक्रमांचा एकच उद्देश आहे, जागतिक दर्जाच्या संधीसाठी सक्षम करणे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांनी हा उपक्रम आपल्या दैनंदिन शिक्षणाचा अविभाज्य भाग बनवावा हीच माझी अपेक्षा आहे. याच विश्वासासह वी लर्न इंग्लिश या उपक्रमाला माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा, धन्यवाद.
5: आज या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी आपल्या राज्याच्या उपमुख्यमंत्री माननीय सुनेत्राताई पवार आपल्या सोबत उपस्थित आहे. मॅडम, आज आपण सर्व विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि पालकांना वी लर्न इंग्लिश या उपक्रमानिमित्त शुभेच्छा द्याव्यात अशी मी आपल्याला मनापासून विनंती करते.
6: नमस्कार. पुणे जिल्ह्यातील माझ्या सर्व प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आदरणीय पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी, जिल्हा परिषद पुणे, आकाशवाणी पुणे तसंच या अभिनव उपक्रमाच्या निर्मितीत योगदान देणाऱ्या सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस म्हणजेच CLR या संस्थेच्या सर्व सहकाऱ्यांना माझा मनपूर्वक नमस्कार. आज वी लर्न इंग्लिश या अभिनव रेडिओ कार्यक्रमाच्या शुभारंभाच्या प्रसंगी आपण सर्वांशी संवाद साधताना मला अतिशय आनंद होत आहे. हा केवळ एक नवीन कार्यक्रमाचा शुभारंभ नाही तर पुणे जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याला नवी दिशा देणाऱ्या एका महत्वपूर्ण शैक्षणिक चळवळीची सुरुवात आहे. मित्रांनो, शिक्षण ही समाज परिवर्तनाची मोठी शक्ती आहे. एखाद्या मुलाला चांगले शिक्षण मिळाले तर त्याचे शिक्षण केवळ भविष्यच बदलत नाही तर त्याचे कुटुंब, समाज आणि संपूर्ण राष्ट्र अधिक सक्षम बनवते. या उपक्रमासाठी जिल्हा परिषद पुणे, शिक्षण विभाग, सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस, आकाशवाणी पुणे आणि या कार्यक्रमाशी जोडलेल्या प्रत्येक शिक्षक, अधिकारी आणि सहकाऱ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करते. चला आपण सर्वजण

0: मिळून एक संकल्प करूया. एव्हरी चाइल्ड कॅन लर्न, एव्हरी चाइल्ड कॅन स्पीक अँड एव्हरी चाइल्ड कॅन सक्सीड. याच विश्वासासह वी लर्न इंग्लिश या उपक्रमासाठी माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
1: धन्यवाद मॅडम. निश्चितच आपल्या शुभेच्छा या सर्वांसाठी प्रेरणादायी ठरतील. धन्यवाद. आज आपल्या बरोबर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब उपस्थित आहे. सर, वी लर्न इंग्लिश या उपक्रमात मी आपले मनपूर्वक स्वागत करते. साहेब, कृपया आपण विद्यार्थी शिक्षकांना मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.
2: नमस्कार. पुणे म्हणजे विद्येचे माहेरघर, श्री गणेशाची पुण्यनगरी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाने पावन झालेली भूमी. यामुळेच आजही पुण्यातून अनेक चांगल्या आणि लोकहिताच्या उपक्रम कार्यक्रमांचा श्री गणेशा होतो. म्हणूनच वी लर्न इंग्लिश या अभिनव कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी आपण सर्वांशी संवाद साधताना मला अत्याधिक आनंद होतो आहे. या प्रसंगी उपस्थित प्रिय विद्यार्थी, मित्र, पालक, माता भगिनी, शिक्षक वृंद आणि पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी, तसेच आकाशवाणी पुणे आणि या उपक्रमाच्या निर्मितीत योगदान देणाऱ्या सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस या संस्थेच्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन करतो. या उपक्रमाची संकल्पना मांडणाऱ्या, त्याचे प्रभावी नियोजन करणाऱ्या आणि विद्यार्थ्यांपर्यंत दर्जेदार इंग्रजी भाषा शिक्षण पोहोचविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या सर्वांचे कौतुक करतो. आजचे युग हे ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवोपक्रम आणि जागतिक स्पर्धेचे युग आहे. अशा काळात आता आपल्याला केवळ पाठ्यपुस्तकातील ज्ञान पुरेसे नाही, तर आपल्या विद्यार्थ्यांमध्ये संवाद कौशल्य, विचार करण्याची क्षमता, सृजनशीलता आणि जागतिक स्तरावर आत्मविश्वासाने उभे राहण्याची तयारी देखील विकसित करावी लागेल. यामध्ये भाषेची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. आपली मराठी भाषा ही आपली संस्कृती, ओळख आणि मूल्यांची भाषा आहे. तिचा आपल्याला सदैव अभिमान आहे. त्याचबरोबर इंग्रजी भाषा ही जगभरातील ज्ञान, संशोधन, विज्ञान, तंत्रज्ञान, उच्च शिक्षण आणि रोजगाराच्या असंख्य संधींशी जोडणारा महत्वाचा दुवा आहे. त्यामुळे मातृभाषेचा सन्मान राखत इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवणे ही देखील आज विद्यार्थ्यांची गरज आहे. याच विचारातून वी लर्न इंग्लिश हा उपक्रम सुरू होतो आहे. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना केवळ इंग्रजी शिकवणार नाही, तर त्यांना इंग्रजी ऐकण्याची सवय लावणारा, योग्य उच्चार, दैनंदिन संभाषण, शब्द संग्रह समृद्ध करणारा आणि आत्मविश्वासाने संवाद साधण्याची क्षमता विकसित करण्यासाठी मदत करणारा असा आहे. विशेष म्हणजे आकाशवाणी सारख्या घराघरात पोचलेल्या माध्यमातून हा कार्यक्रम प्रत्येक गावात, प्रत्येक शाळेत, प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचणार आहे. हा शिक्षणातील समान संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा अत्यंत महत्वाचा उपक्रम आहे. पुणे जिल्हा परिषद केवळ प्रशासनापुरती मर्यादित न राहता शिक्षणात सातत्याने नाविन्यपूर्ण प्रयोग करते आहे, याचा मला अत्याधिक आनंद आहे. विद्यार्थ्यांसाठी इस्रो आणि नासा सारख्या ठिकाणी शैक्षणिक भेटी, राष्ट्रपती भवन भेट, एनडीए, कुप्पम अभ्यास भेटी, शिक्षकांसाठी ग्लोबल गुरुजी सारखे आंतरराष्ट्रीय व्यावसायिक विकास उपक्रम राबवण्याचा जो काही प्रयत्न आहे, हा सर्व प्रयत्न अत्यंत वाखाणण्यासारखा आहे. मी या निमित्ताने या उपक्रमात सहभागी सर्व शिक्षकांना आवाहन करतो की या कार्यक्रमाचा आपल्या वर्गात प्रभावीपणे उपयोग करा. विद्यार्थ्यांना जागतिक भाषा असलेल्या इंग्रजी बोलण्यासाठी प्रोत्साहित करा. त्यांच्या इंग्रजी शिकण्याच्या धडपडीचे कौतुक करा. पालकांनाही माझी विनंती आहे की मुलांनी इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न केला तर त्यांचे कौतुक करा. त्यांना आत्मविश्वास द्या. घरातून मिळणारं प्रोत्साहन

0: मुलांच्या शिक्षणातील सर्वात मोठी ताकद असते. माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगेन की स्वप्ने मोठी ठेवा, जिज्ञासा कायम ठेवा, रोज काहीतरी नवीन शिकत राहा. इंग्रजी बोलताना चुकलात तरी निराश होऊ नका, कारण एव्हरी वर्ड यू लर्न इज अ स्टेप टुवर्ड्स युअर फ्युचर. एव्हरी कन्व्हर्सेशन बिल्ड्स युअर कॉन्फिडन्स. एव्हरी डे इज अ न्यू अपॉर्च्युनिटी टू लर्न. लिसन विथ अटेन्शन, लर्न विथ क्युरियोसिटी, स्पीक विथ कॉन्फिडन्स अँड ग्रो विथ नॉलेज. मला पूर्ण विश्वास आहे हा उपक्रम पुणे जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवेल आणि त्यांच्या शैक्षणिक तसेच व्यावसायिक भविष्यासाठी नवे क्षितिज खुले करेल.
1: साहेब, कृपया आपण या कार्यक्रमाचे उद्घाटन करावे.

0: या रेडिओ कार्यक्रमाचे उद्घाटन झाले असे मी आता घोषित करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं अभिनंदन करीत पुढील वाटचालीत खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.
1: We Learn English या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपण विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांना मार्गदर्शन केले त्याबद्दल सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस CLR आणि जिल्हा परिषद पुणे यांच्या वतीने सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. धन्यवाद.
2: मित्रमैत्रिणींनो, आता पुढची जबाबदारी आपल्या सर्वांची.
3: शिक्षकांनी प्रत्येक वर्गात हा कार्यक्रम नियमितपणे ऐकवायचा. हा
2: विद्यार्थ्यांनी मनापासून ऐकायचा,
3: आनंदाने उत्तरं द्यायची,
2: चुका होण्याची भीती न बाळगता आत्मविश्वासानं इंग्रजी बोलायचं
3: आणि रोज थोडं थोडं शिकत पुढे जायचं.
2: लक्षात ठेवा,
3: दर सोमवारी,
2: बुधवारी
3: आणि शुक्रवारी
4: कार्यक्रमाची वेळ लक्षात घ्या, दुपारी 12 ते 12:15 वाजेपर्यंत
3: आपल्या शिक्षकांसोबत
2: आपल्या वर्गात
3: जरूर ऐका.
5: वी लर्न इंग्लिश.

हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM. श्रोतेहो, आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ फोन इन सखी संदेश. आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे माझ्या मनातलं गुरुतत्व. सूत्रसंचालन सविता जेरे यांचं, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ या कार्यक्रमात मी सविता जेरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. ऐकूया कार्यक्रम सखी संदेश.
1: सखी संदेश.

0: मैत्रिणींनो, आपल्या संपूर्ण जीवनातला अंधकार दूर करून ज्ञानाचा दीप प्रज्वलित करणारं तत्व म्हणजे गुरुतत्व. आजच्या या फोन इन सखी संदेशचा विषयच माझ्या मनातलं गुरुतत्व. बघूयात पहिला फोन कोणाचा येतो. हॅलो,
1: मी शर्मिला ओख.
0: हा शर्मिला, ते स्वागत आहे.
1: गुरुर् ब्रह्मा, गुरुर् विष्णू, गुरुर्दैव महेश्वरा आणि गुरु साक्षात परब्रह्मा, तस्मै श्री गुरुवेना. दरवर्षी आषाढ शुद्ध पौर्णिमेला येणारी ही गुरु पौर्णिमा, याच्यामध्ये गुरुतत्व अतिशय प्रखर

0: संतांनी असत असं पूर्वीपासून अनेक सत्पुरुष सांगत आलेले. गुरुविषयीच प्रेम, गुरुविषयीची कृतज्ञता आणि गुरु साक्षात परब्रह्म असल्यामुळे त्याच्याविषयी असलेली भक्ती आस्था ही महत्वाची आहे. आपल्याला प्रत्येक क्षेत्रात गुरु हा लागतो. अगदी तुम्ही कला क्षेत्र, अध्यात्म किंवा पारमार्थिक ह्याच्यात कला क्रीडा सगळंच म्हणजे 64 कला ज्या आहेत तर गुरु विण कोण दाखवेल वा. आपल्याला कोणीच वाट दाखवू शकत नाही. आई वडील हे आपले पहिले गुरु, त्यानंतर शाळा महाविद्यालय, त्याच्यातनं येणार आपल्याला शिक्षकांनी दिलेलं ज्ञान आणि विद्येविषयी तर असं म्हणतात की अपूर्व कोऽपि कोशोयो विद्यते तव भारती, व्ययतो वृद्धी मायाती क्षय मायाती संचया. म्हणजे आपण जर विद्यादान हे भरभरून दिलं लोकांना तर त्याचा संचय होतो, आणि नाही दिलं म्हणजे आपल्याच पशी ठेवलं तर ते क्षय पावतं म्हणजे कमी होत.
1: बरोबर.
0: त्यामुळे गुरु आपल्या भरभरून त्याच्यापाशी आहे. आपल्याला जे गुरु देतो जर आपण त्याला ती आपली अंगात असलेली कला ज्ञान हे त्याच्यापुढे दृग्गोचर केलं तर त्यांना त्यात जास्त आनंद होतो आणि तीच त्यांना खरी गुरु दक्षिणा असं वाटत. एक माझं भजनी मंडळ होतं म्हणजे आणि त्या आमच्या गुरु आता 100 पदार्पण करणार आहेत, निर्मला सई दीक्षित म्हणून आहे, आणि अजून सुद्धा त्या खणखणीत आवाजात चांगलं भजन म्हणतात. आणि अशा या गुरु आम्हाला भजनात म्हटल्यामुळे आम्ही थोडासा तरी आमचा रियाज झाला आणि म्हणून मी आम्ही प्रार्थना करतो आमच्या गुरूंसाठी की विठुरायांनी त्यांना उदंड आयुष्य द्यावं आणि ही त्यांची परंपरा म्हणजे आम्ही चालवू हा पुढे वारसा असं जसं आपण शिक्षणाच्या बाबतीत म्हणतो तसं आपण या प्रत्येक कलात शिकल्यानंतर या गुरुविषयी नक्कीच कृतज्ञता व्यक्त करावी. आणि हे गुरुतत्व जे गुरुपौर्णिमेला असतं ते की हे गुरुतत्व हे जीवनाला मार्गदर्शन करणारं, आनंद देणारं, ऊर्जा देणारं आणि सर्व तऱ्हेचं आपल्याला समाधान देणार असतं म्हणून या गुरुपौर्णिमेचं विशेष महत्व.
1: वा शर्मिलाताई, खूप सुंदर व्यक्त झालात आमच्याकडे. तुमच्या गुरुंना तुम्हाला मनापासून वंदन. आज फोन केलात, खूप धन्यवाद.
0: आपणही माझं ऐकून घेतलं, मला संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.

0: नमस्कार, मी मीना मराठे बोलते.
1: हां नमस्कार मीनाताई, फोन इन सखी संदेश कार्यक्रमात स्वागत आहे आपलं.
0: मला दे कंठ कोकळे मला या गाण्याची खूप आठवण आली, कारण ते खूप आवडतं. आणि ते गाणं लागलं त्यावेळेला मला असं वाटलं, नायिका कोकळीकडे मला गोड कंठ दे, आवाज दे असं मागते. याचा अर्थ खरोखर या सगळ्या निसर्गात पशु पक्षामध्ये सुद्धा आपण गुरुतत्व शोधू शकतो. इथे तर नायिकेने कोकळेला गुरु केलं. याला कारण म्हणजे सगळ्या चराचरात गुरुतत्व खरं भरून उरलेलं आहे. असं तसं म्हटलं तर लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळेजण एकमेकांचे गुरु असतात. खरं म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊलींनी तर ज्ञानेश्वरीत म्हणून ठेवलंय, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. खरं आहे, प्रत्येकामध्ये भगवंत पाहायचा म्हणजे अनुभव आपल्याला अद्वैत असा घेतल्यासारखाच होतो असं वाटतं.
1: बरोबर.
0: आता दत्तगुरूंसारख्या गुरूंनी सुद्धा 24 गुरु केले होते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि तसं प्रत्येक गोष्टीत प्रत्येक व्यक्तीत चांगलं वाईट हे असणारच आहे.
1: बरोबर.
0: पण या सगळ्यात ईश्वराचा अंश आहे हे आपण लक्षात ठेवलं तर हे गुरुतत्व कायमच आपल्या लक्षात राहील आणि ते आपल्याला जपलंच पाहिजे असं मला खरं वाटतं. आणि खरंच बरोबर आहे. या बोलण्याची प्रेरणा जर मला ह्या गाण्यांनी दिली तर त्यामुळे मग ह्या गाण्यात सुद्धा म्हणजे आकाशवाणीमध्ये मुख्य म्हणजे हे आकाशवाणी हे गुरुरूपी माध्यम झालेलं आहे आज मला सुद्धा. आणि असं कित्येकांना झालं असेल असं मला वाटतं.
1: छान, खूप छान व्यक्त झालात. तुमचे मनापासून आभार.

0: हॅलो.
1: हॅलो, नमस्कार.
0: नमस्कार. फोन इन सखी संदेश कार्यक्रमात स्वागत आहे आपलं.
1: मी डॉक्टर सरला जोशी बोलते आहे.
0: हां सरला, ते स्वागत आहे.
1: पहिल्यांदा गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने आपण जो विषय ठेवला हा आपल्या गुरुच्या विषयीची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे असं मला वाटतं. आणि पहिलीपासून ते पीएचडी पर्यंतच्या सर्व गुरूंना मी त्या निमित्ताने विनम्र अभिवादन करते.
0: वा,
1: आपल्या जीवनातील सर्वात पहिली गुरु म्हणजे आपली आई असते, जी आपल्याला चालायला बोलायला वगैरे शिकवत आहे.
0: बरोबर.
1: आणि तिथून पुढे मग आपल्या शालेय जीवनाला वगैरे सुरुवात होत आहे. आणि आपल्याला वेगवेगळे गुरु वेगवेगळ्या निमित्ताने आयुष्यामध्ये भेटतात किंवा आपल्याला ते करावे लागतात आणि त्यांच्या निमित्ताने आपण आपली आयुष्यातली वेगवेगळ्या प्रकारची प्रगती करू शकतो.
0: बरोबर.
1: दुसरी गोष्ट मला अशी सांगायची आहे की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरुचं अनन्य साधारण महत्व आहे. कारण आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती जर करायची असेल तर आपल्याला गुरुची गरज असते.
0: बरोबर.
1: आणि म्हणून या ठिकाणी मला कबीरांचा एक दोहा आठवतो, गुरु गोविंद दो खडे काके लागू पाय, बलिहारी गुरु आपने गोविंद दियो गताय.
0: वा,
1: गोविंद म्हणजे परमेश्वर आणि गुरु दोन्ही माझ्या समोर जर असतील तर आधी मी कुणाचे चरण धरू? तर आधी मी गुरुचे चरण धरायचे आहे. कारण गुरुमुळे मला परमेश्वराचं दर्शन झालेलं आहे.
0: अगदी अगदी बरोबर.
1: अशा प्रकारे अगदी कितीही आधुनिक तंत्रज्ञान जरी आलं एआय सारखं वगैरे, तरी सुद्धा ते शिकण्यासाठी सुद्धा गुरुची आपल्याला कुठल्या ना कुठल्या स्वरूपात आवश्यकता असते.
0: अगदी अगदी.
1: तेव्हा गुरुचे महत्व कमी होणार नाही असं मला वाटतं. आणि सर्व गुरूंना पुन्हा एकदा नमस्कार. संधी बोलायची मला मिळाली त्याबद्दल आपल्याला धन्यवाद. आणि मला वाटतं गुरु एक जगी त्राता आहे जर गाणं लावता आलं तर कृपया लावा.
0: सरला ताई, आज फोन केला, छान व्यक्त झालात. नक्की ऐकूया तुमच्या पसंतीचं हे सुंदर गाणं.
1: ओके, धन्यवाद. खूप छान वाटलं माझं.
0: धन्यवाद.

0: हॅलो,
1: हॅलो.
0: नमस्कार. फोन इन सखी संदेश कार्यक्रमात
1: हा
0: स्वागत आहे.
1: नमस्कार, मी चिंचवडून अरुणा मराठे बोलते.
0: हा अरुणाताई, स्वागत आहे.
1: हा, आजचा विषय गुरु आहे.
0: बरोबर.
1: तर खूपच छान विषय आहे. आपण ह्याविषयी किती बोलू तितकं कमीच आहे. पण एक सांगावं वाटतं की जगात पाऊल ठेवल्या ठेवल्या आपला पहिला गुरु आपली आई असते.
0: बरोबर.
1: आणि त्याच्यानंतर मग जसं वय वाढतं तसं आपलं आयुष्य बदलत जातं आणि वेगवेगळे गुरु भेटतात. ते खरं म्हणजे शिक्षक असतात. पण आपण जर आपली परंपरा पाहिली, भारतीय परंपरा, तर गुरु शिष्य ह्या विषयी खूप बोलता येईल. आपल्या महाभारतात आणि रामायणात ह्या अनेक गोष्टी आहेत. एकलव्य आणि द्रोणाचार्य यांची कथा तर आपल्याला माहितच आहे. त्यांनी ज्याला शिष्यत्व नाकारलं म्हणून त्यांनी त्यांचा पुतळा करून तो विद्याभ्यास केला, पूर्ण केला. पण द्रोणाचार्यने जेव्हा अंगठा मागितला तेव्हा त्यांनी तो देऊन टाकला. की केवढा त्यांचा गुरुभाव श्रेष्ठ होता, त्याचं समर्पित वृत्ती होती, हे कळतं. आणखीन एक उदाहरण म्हणजे सांदीपनी आश्रमात अरुणी नावाचा शिष्य होता. तेव्हा सांदीपनी ऋषीने सांगितलं होतं की शेतातलं पाणी वाहून जात आहे तर त्याला तू बांध घाल. त्याला ते काही जमलं नाही म्हणून तो स्वतःच आडवा झोपला तिथे. किती म्हणजे त्याला आपलं काम पूर्ण करायची गुरुची भावना पूर्वी होती, ह्याचं फार कौतुक वाटतं. हे आपली भारतीय परंपरा आहे. हे झालं पूर्वीचं. पण आताच्या युगात जर बघितलं तर विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांची जोडी तर ते तर फारच मोठं काम करून गेले.
0: बरोबर.
1: विवेकानंदांनी त्यांना निर्विकल्प समाधीची मागणी केली तर रामकृष्ण म्हणाले, अरे तू फक्त स्वतःसाठी मागतोयस, मला वाटलं तर तू वटवृक्षासारखा होशील आणि या जगाला काहीतरी मोठं ज्ञान देशील आणि तू असं मागतोय. त्याबरोबर विवेकानंदांना जाण झाली की मी काय करायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर ते अमेरिकेला गेले आणि त्यांच्या त्या ब्रदर्स अँड सिस्टर या एका हाकेनी सारा जग प्रफुल्लित होऊन गेलं. आणि मग त्यानंतर आपले सर्व भारतीय तत्वज्ञान हे परदेशात पर्यंत पोहोचवलं गेलं. तर असे हे सगळे गुरुची महती आहे. आणि माझ्या गुरु आहेत ताई दामले म्हणून, मूळ त्या वाईच्या आहेत. आणि त्या आमच्या शेजारी त्यांचा मुक्काम असायचा आणि त्यांची प्रवचन ज्ञानेश्वरीवर प्रवचन असायची आणि त्या खूप छान बोलायच्या. त्या सगळ्या आलेल्या बायकांना सांगायच्या की तुम्ही आपलं घरचं जे काम करतात त्याच्यामध्ये देव बघा, ते काम शांतपणे करा, आपल्या मुलांना नीट जेवू घाला, घरातल्या वडीलधाऱ्या मंडळींची चांगली सेवा करा. तुम्हाला कुठेही बाहेर जाऊन देवधर्म करत हिंडायची गरज नाहीये, त्याच्यामध्येच देव बघा. आणि अशी समाधानी कुटुंब जर निर्माण झाली तर आपला देश हा जो वेगळा आहे आपली संस्कृती टिकून राहील.
0: अगदी छान. खूप धन्यवाद. मनापासून व्यक्त झालात. मनापासून आभार.
1: धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: श्रीमन महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः।
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
4: हॅलो,
5: नमस्कार, आकाशवाणी।
4: अगदी बरोबर, फोन इन सखी संदेश कार्यक्रमात फोन लागलाय आपला।
5: सुजाता वाबळे बोलतीये बारामतीवरून।
4: अच्छा सुजाता ताई, स्वागत आहे आपलं।
5: यावेळेसचा विषय गुरु तत्वाविषयी आहे।
4: बरोबर बरोबर,
5: गुरुतत्वाचे फार वैशिष्ट्य आहेत। आपले आई वडील तर गुरु आहेतच, लहान थोर सुद्धा आपल्याला गुरु म्हणून कधीतरी म्हणजे लहानांकडून सुद्धा बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात, म्हणजे त्यांच्याकडून सुद्धा घेण्यासारखं बरंच असतं।
4: खरं
5: माणसं थोडे वाद झाले तर त्यातून जरा दुरावा होतो मोठ्यांचा, लहान मुलं जशी मिसळून जातात
4: पटकन, छान काहीतरी सांगून जातात लहान मुलं।
5: लहान मुलं सांगून जातात, निसर्ग पण आपल्याला गुरु आहे, की देणं छान आहे, म्हणजे निस्वार्थीपणे जगणं हे निसर्गाकडून गुरुतत्व म्हणून घ्यावं असं मला वाटतं।
4: छान,
5: ही निसर्गाने आता आपल्यावरती म्हणजे आपल्याकडं आपल्याच कृतीतून जी वेळ आलेली आहे, तापमान वाढ असेल किंवा अनियंत्रित पाऊस असेल, म्हणजे चांगल्या स्वरूपाचा पाऊस नाही तर कमी प्रमाण होणं, जास्त होणं, तर सर्वांनी निसर्गाला गुरु मानून या येणाऱ्या आषाढी गुरु पौर्णिमेला सगळ्यांनी संकल्प करूयात आणि पृथ्वीवर वसुंधरा आपली वाचवण्याचा छानसा प्रयत्न करूयात।
4: छान छान, सुजाता ताई आज फोन केला, तुम्ही तुमचे विचार छान मांडलेत, तुमचे मनापासून आभार, धन्यवाद।

0: हॅलो,
1: हाँ,
0: नमस्कार. फोन इन सखी
1: मी
0: संदेश कार्यक्रमात स्वागत आहे.
1: जयश्री तेंडुलकर बोलते. तर
0: अच्छा.
1: ते गुरुंबद्दल बोलायचंय ना.
0: हो हो
1: सद्गुरु म्हणजे आमचे नानासाहेब धर्माधिकारी बैठकीला जायचे, श्री बैठक म्हणून त्या बैठका घ्यायचे ना. तर त्यांच्याबद्दल म्हणजे बैठकीला गेल्यामुळे म्हणजे ते म्हणायचे ज्ञान देत नाही.

0: आम्ही अज्ञान दूर करतो असं.
1: छान.
0: आणि आजच्या काळात म्हणजे ते भोंदूगिरी भोंदू महाराज वगैरे किती नाही का ते पैशाचा पाऊस पडतो आणि लोक चांगली सुशिक्षित सुद्धा त्यांच्या मागे जातात म्हणजे बसतात आणि तर हे

0: महाराज म्हणजे अवडंबन नाही आणि श्रवणाची भक्ती योग्य आणि त्यांनी सांगितलेल्या आचरणात आणायचे आपल्या सद्गुरूंनी जे काय आपल्याला सांगितलेलं असेल ते आचरणात आणायचे आणि बैठकीची दुसऱ्याच्या अंतकरणाला लागेल धक्का अशी वर्तणूक करू नये. तर हेच म्हणजे माणसाने जर ठरवलं तर म्हणजे कमी काय कोणाला लेखतात आर्थिक परिस्थितीवरनं रूपावरनं कशाही वरनं म्हणजे की आपलंच श्रेष्ठ आम्ही कसं श्रेष्ठ जाती धर्मावरनं वगैरे तर ते चुकीचं आहे. म्हणजे बाकी काही देवाला नको फक्त मनोभावे हात जोडा दुसरं काही मागत नाही. आणि म्हणजे लता मंगेशकरच्या आवाजातलं पायो धी महिने राम रतन धन पायो.
1: अच्छा ते गाणं ऐकायचंय तुम्हाला.
0: हा
1: बर
0: धन्यवाद. आणि हे मला बोलायचं
1: अतिशय सुंदर तुम्ही छान व्यक्त झालात गुरुतत्वाविषयी तुम्ही खूप छान सांगितलं. धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: हॅलो.
1: हॅलो, नमस्कार.
0: नमस्कार. फोन इन सखी संदेश कार्यक्रमात स्वागत आहे. कोण बोलतंय?
1: मी मानसी कुलकर्णी, कोथरूड.
0: हा मानसी, ताई स्वागत आहे.
1: आजचा विषय गुरु पौर्णिमेचा आहे.
0: अगदी बरोबर,
1: गुरुपौर्णिमेच्या संदर्भात आहे. कारण सगळेच आपण एकमेकांचे गुरु आहोत, कारण तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. ऍक्च्युली आकाशवाणीकडनं खूप चांगले चांगले कार्यक्रम, मार्गदर्शनपर कार्यक्रम आम्हाला ऐकायला मिळतात, समजून घ्यायला मिळतं, सगळं समजतं. हो, त्यामुळे आणि आता हे फोन इन कार्यक्रम असे जे तयार केलेले आहेत आकाशवाणीने, त्यामुळे आम्हालाही काही गोष्टी सांगता येतात आणि आम्ही पण त्यामुळे मग तुमचे गुरु होतो.
0: बरोबर, अगदी खरं.
1: पण माझ्या गुरुंना ज्या वेळेला मी शुभेच्छा द्यायला फोन करते त्यावेळेला ते मला पहिल्यांदा शुभेच्छा देतात. कारण ह्यालाच तर गुरु तत्व म्हणायचं ना, कारण ते आपल्या बरोबर सतत असतो.
0: बरोबर,
1: आपल्याला आई वडील जन्मापासून असतात आणि गुरु त्यांच्याच बरोबर आपल्याला खरं तर मिळत असतात. म्हणजे आपल्याला गुरु करावं लागत नाही खरं तर.
0: बरोबर,
1: आपल्याला गुरु मिळालेलेच असतात पहिल्यापासून, फक्त ते शोधायला आणि कळायला आपल्याला वेळ लागतो जरासा. पण प्रसंग असे कधी कधी येतात आपल्या आयुष्यामध्ये, म्हणजे सांसारिक जीवनामध्ये, की आपण करतोय म्हणजे खरंच बरोबर आहे का, चुकलंय का आपलं कुठे, कारण त्यामुळे कळत नाही मग कधी कधी. आणि माझ्या बाबतीत असं झालंय की मी खूप स्ट्रगल केलाय पूर्वी, आणि त्यात मला कळलं की म्हणजे आपण खरंच बरोबर होत का, आपल्या रस्तीचं नाहीये ना. मला कधी भरकटू दिलं नाही एकतर महाराजांनी किंवा सद्गुरूंनी माझ्या. त्यानंतर जेव्हा कळलं की मी आहे ती मी बरोबर आहे आणि त्याला जवळपास माझी 40 यायला लागली, म्हणजे यावी लागली, तेव्हा मात्र मग खात्रीने कळलं की मी ज्या रस्त्याने चालली ते कन्फर्मली बरोबर आहे आणि त्याच रस्त्याने मला जायचं आहे. आता मी मागे फिरणार नाही. खरोखरीच माझं आयुष्य सुधारलं, त्यामुळे मी माझ्या गुरूंचे म्हणजे ऋणी आहे, शतशः ऋणी आहे मी. कृपाळू समर्था सद्गुरु अनंता, गुरु कृपावंता दया करी, गुरु कृपावंता दया करी, हीच प्रार्थना गुरूंकडे आज आहे.
0: वा छान, मनापासून धन्यवाद. खूप छान व्यक्त झालात.
1: धन्यवाद.

0: हेलो।
1: मी विजया सुनील कांबळे बोलते,
0: हाँ
1: पुणे
0: विजयाताई,
1: गोकुळी हूँ।
0: स्वागत है तुमचं कार्यक्रमात।
1: आता विषय खूपच छान निवडला मॅडम आपण, त्याबद्दल धन्यवाद।
0: हाँ धन्यवाद।
1: गुरुतत्व
0: हो
1: माझ्यासाठी मॅडम, माझे आई वडील, गुरु, भाऊ, पती हे अगदी गुरु सारखेच आहेत। हा, त्यांनी माझ्यासाठी माझे जे छंद आवड त्यांना संधी मिळाली। मला कविता गाणे लिहिण्याची आवड असल्यामुळे माझे गुरु म्हणजे जिथं मी पानशेत हायस्कूल मध्ये होते ना, तिथे मी काही म्हणजे गाणी, कविता किंवा छोटेसे कार्यक्रम केले, तर ते आमच्या माझे मुख्याध्यापक गुरु होते, त्यांना खूप आवडलं, त्यांनी इतकी प्रेरणा दिली मॅडम, मला खूप समाधान वाटलंय, त्याच्यामुळे मी अजून कविता गाणी लिहायला लागले।
0: वा वा छान, खूपच सुंदर। म्हणजे तुमच्याकडे जी काही विद्या होती ती वाढवण्यासाठी गुरुंनी प्रयत्न केला।
1: हो हो खूप,
0: वा
1: त्यामुळे मी अजूनही लिहिते। काहींच्या प्रेरणा, काही कुणी दिलेले सल्ले, कोणाचे मार्गदर्शन, त्यामुळे जुन्या नव्या आठवणी जागृत झाल्या, मग मन आनंदी तर झाले, आणि कसं की मन ह्या जुन्या आठवणी आल्यामुळे, जागृत झाल्यामुळे मन हेलावले सुद्धा मॅडम, आणि न कळत मॅडम एक गाणं आठवलं बघा, अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवून जाती।
0: नक्की ऐकूया तुमच्या पसंतीचं हे गाणं।
1: हो
0: धन्यवाद।
1: ठीक आहे, हो धन्यवाद मॅडम।

आताच आपण ऐकलात कार्यक्रम सखी संदेश. आमचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटतो याविषयी आम्हाला जरूर कळवा आमच्या prasaran.pune@gmail.com या मेल आय डीवर. आम्ही आपल्या प्रतिक्रियांची वाट पाहतो आहोत. आणि मैत्रिणीनो, याबरोबरच मी सविता जेरे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह या वनिता मंडळ कार्यक्रमात आपली रजा घेते. नमस्कार.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. आजच्या वनिता मंडळच्या फोन इन सखी संदेश या कार्यक्रमाचा विषय होता माझ्या मनातलं गुरुतत्व. सूत्रसंचालन होतं सविता जेरे यांचं, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
1: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्ही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM. श्रोतेहो दुपारचा 1 वाजलाय. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह.
6: द नेक्स्ट वेव्ह. The next wave.

श्रोतेहो, आजच्या द नेक्स्ट वेव या कार्यक्रमात आपण सर्वांचंच मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण करणार आहोत आतिफ असलम आणि चिन्मयी श्रीपादा यांच्या स्वरातल्या अमिताभ भट्टाचार्य यांच्या गीताने. या गीताला संगीत साज आहे प्रीतम यांचा आणि चित्रपट फटा पोस्टर निकला हिरो.

श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया अरिजित सिंग आणि सुनिधी चौहान यांच्या स्वरातली रचना. रचना आहे सईद कादरी यांची.